नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 10 आषाढ, शके 1948, दिनांक 1 जुलै इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजचं आमचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने करूया, राग ललत.

सकाळचे 6:05 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला श्री नारायण सूक्त, पठण केलं आहे वैशंपायन गुरुजी यांनी.

0: संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार आणि गायक सुधीर फडके.
1: हरी.

हा अभंग होता स्वामी स्वरूपानंद यांचा आणि गायला होता सुनीता गुप्ते यांनी. भक्ती संगीत आपण ऐकत आहोत मंगल प्रभात या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

समूह स्वरातलं हे गीत मधुकर आरकडे यांचं होतं आणि संगीतकार प्रभाकर पंडित. याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.

आनंदी जगण्यासाठी काय काय लागतं याची यादी खरं तर खूप मोठी आहे. आपण सोपं साधं बघूया. बघा, स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपले पंतप्रधान पण सांगतात की स्वच्छता हीच ईश्वराची सेवा आहे, स्वच्छता ही सेवा आहे, आणि आपण त्याचं अनुकरण करतो. मग आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपला परिसर स्वच्छ ठेवतो, आपलं गाव, आपलं शहर आणि मग पूर्ण देश स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. ओला कचरा, सुका कचरा असं वेगवेगळं करून स्वच्छता जास्तीत जास्त राहील याची आपण काळजी घेतो. मित्रांनो, हे झालं बाह्य स्वच्छतेचं. बघा, म्हणजे आता आपण जेव्हा आपल्या घरामध्ये स्वच्छता करतो तेव्हा आपल्याला नको असलेल्या वस्तू, नको असलेल्या गोष्टी आपण देऊन टाकतो. मग त्या भंगारमध्ये देतो किंवा कचऱ्यामध्ये टाकतो की त्या आपल्याला नको असतात. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात आपल्या घरात. ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्या भौतिक गोष्टी आपण आपल्या घरात ठेवत नाही. मग विचारांचं काय? जे विचार आपल्याला नको असतात ते आपण आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये, बुद्धीमध्ये ठेवतो का? आणि याचं उत्तर जर हो असेल तर का ठेवतो? ज्याप्रमाणे आपण घराची स्वच्छता करतो, परिसराची करतो, तशी मनाची, मेंदूची, बुद्धीची करतो का? याचं कारण असं की तो कचरा साठून राहिला, ती घाण साठून राहिली तर दुर्गंधी येते. मग त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात, त्या दुर्गंधीतून रोगजंतू पसरतात. मग तसं मनामध्ये, विचारांमध्ये, बुद्धीमध्ये जर नको असलेल्या गोष्टी ठेवल्या, नको असलेले विचार ठेवले, तर त्यातूनही दुर्गंधी निर्माण होईल का? आनंदी जगण्यासाठी मनही स्वच्छ ठेवायला हवं.

0: जगूया आनंदी कार्यक्रमानंतर. आता वळूया हवामान वृत्ताकडे आणि त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 28, सांताक्रूज वेधशाळेत 30 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमानाची नोंद दोन्ही वेधशाळांमध्ये सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे नोंदवली गेली 90%. पावसाची नोंद ही आज पहाटे 5:30 नोंद आहे. सांताक्रूज 74.1 मिलीमीटर. आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. रात्री काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल अशीही शक्यता आहे. कमाल तापमान 29, किमान 23 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटर पर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात सोमालियाची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र, वायव्य अरबी समुद्र, ओमानची किनारपट्टी, कोमोरीनलगतचा भाग या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता जुलै महिन्यात करायची शेतीची कामं याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15. आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याबद्दलच्या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. परिसर, नदी पुनरुज्जीवन, आव्हान आणि दिशा, डॉक्टर स्नेहल दोंडे यांची मुलाखत भाग पहिला. प्रसारण 6:50, पुनःप्रसारण 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके. पुस्तक कालची आजची या मालेत विरूपिका या पुस्तकाचा गणेश मतकरी यांनी घेतलेला वेध. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 बेडेकर मसालेवाले. महाराष्ट्र कृषी दिनाच्या अनुषंगाने समन्वित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत सकाळी 8:40 आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आज भाग 51. वनिता मंडळ दुपारी 12:00 यात सुरुवातीला ओव्यांचं सौंदर्य हा संवाद, त्यानंतर HPV लस काळाची गरज, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आणि राष्ट्रीय डाक कर्मचारी दिनाच्या अनुषंगाने पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी बातचीत. वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:40 अकोला आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. सायंकालीन प्रसारणात युववाणी 5:30, स्टे ट्यून्ड या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच महिला कृषी वर्षाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी अभियानाची नवी दिशा, लेखिका आरती गाढवे. बलसागर भारत हो संध्याकाळी 6:30, वन महोत्सव सप्ताहानिमित्त पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत. आजचं विधिमंडळ समालोचन 7:15, 7:30 माझा आवार माझं शिवार. आज आपण ऐकणार आहोत हॅलो शंका समाधान. रात्री 9:15 आणि स्पॉटलाईट 9:30 चर्चा का विषय आहे. दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्राचे. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 आदित्य आपटे यांचं सरोदवादन राग मिया मल्हार, दुपारी 2:30 सहाना बॅनर्जी यांचं सतारवादन राग मेघ, नागनाथ आडगावकर यांचं गायन राग मेघ मल्हार 5:02, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन रात्री 10:00 राग बिहाग आणि रात्री 10:30 कमलाकर नाईक यांचं गायन राग जय जयवंती। कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली। आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी। सुरुवातीला हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे। आता ऐकूया जुलै महिन्यात करायची शेतीची कामं याबद्दलची माहिती।
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भातासाठी उत्तम चिखलणी करून भाताची लावणी करावी, निमगरव्या आणि गरव्या भाताची लावणी पूर्ण करावी, लावणी ओळीमध्ये करावी, रोपं सरळ उभी आणि उथळ लावावीत। पहिला हप्ता चिखलणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं। हळवं भात आणि पेरभात यासाठी बेंडणी करावी। नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 40 किलो द्यावा। खोडकिडीचा हमखास प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रामध्ये या किडीच्या प्रादुर्भावाकडे बारकाईनं लक्ष द्यावं। दर चौरस मीटर क्षेत्रात एक अंडीपुंज आढळून आला किंवा 5% खोडकिडीग्रस्त फुटवे दिसून आले तर प्रति हेक्टरी कार्बेफुरान 16.5 किलो या कीटकनाशक जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वापरावं। हातास जखमा असलेल्या व्यक्तींनी ही कीटकनाशकं हाताळू नयेत। दाणेदार कीटकनाशक उपलब्ध नसेल तर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी। त्यासाठी हेक्टरी 500 लिटर पाण्यात 1350 मिलीलिटर ट्रायझोफॉस किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड 600 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी। नागली, वरी या पिकांसाठी रोपवाटिकेतील तणांची बेंडणी करावी, लावणीची पूर्वतयारी करावी, रोपवाटिकेतील पाण्याचा निचरा करावा, क्षेत्रामध्ये उतारास आडवी पूर्व मशागत करावी। कर्परोगाचा प्रादुर्भाव आढळला तर नियंत्रणासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 4 ग्रॅम झायनेब मिसळून फवारणी करावी। रोपांची लावणी 20x15 सेंटीमीटर अंतरावर करावी, लावणी उताराच्या आडव्या दिशेनं करावी। लावणीकरता रोपं 30 ते 35 दिवसांची असायला हवीत। तसंच लावणी ओळीत करावी। ठोंबा पद्धतीनं लावणी केली तर 2 रोपात 15 सेंटीमीटर आणि 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवावं। एके ठिकाणी 2 रोपं उभी आणि उथळ लावावी। रोपं लावण्यापूर्वी ठोंबांच्या छिद्रात नत्र आणि स्फुरदाची मात्रा द्यावी। दर हेक्टरी 40 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद यांची मात्रा द्यावी। पाऊस कमी असताना लावणी करावी। उडीद आणि मूग या पिकांसाठी पेरणी केली नसेल तर पेरणी पूर्ण करावी। पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा। पिकावर मावा, पानं खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला तर 500 लिटर पाण्यातून फेंथोएट 50% 800 मिलीलिटर प्रति हेक्टरी फवारावं। साचलेल्या पाण्याचा निचरा करावा। भुईमुगाची पेरणी पूर्ण करावी। भुईमुगाच्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। पीक 30 ते 35 दिवसांचं होताच भर द्यावी। मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्यांचं नियंत्रण करावं। पाणी साचू नये म्हणून काळजी घ्यावी। शेंडेमर रोगानं बाधित झाडं उपटून त्यांचा नाश करावा। हापूस आंब्याला दरवर्षी नियमित आणि लवकर फळ धरण्यासाठी कलमांच्या वाढीच्या विस्ताराच्या प्रतिमीटर व्यासाला 3 मिलीलिटर या प्रमाणात कल्टारची मात्रा द्यावी। म्हणजे झाडाचा व्यास 5 मीटर असेल तर त्या कलमाला 15 मिलीलिटर कल्टार शिफारस केलेल्या पद्धतीनुसार द्यावं। गळीत धान्यामध्ये कारळा पिकासाठी हलक्या नांगरानं जमिनीची नांगरट करावी। पेरणीच्या वेळी दर हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद मातीमध्ये मिसळून घ्यावं। शक्यतो खत बियाण्याच्या शेजारी 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावं। पेरणीसाठी इगतपुरी 76 अगर N123 या जातीचं बियाणं वापरावं। हेक्टरी 6 किलो बियाणं पुरेसं असतं। पेरणी ओळीमध्ये करावी। 2 ओळीत 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं। लवकर पेरणी झालेल्या पिकातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावं। भुईमुग क्षेत्रातील शेवटच्या नांगरटीच्या वेळी दर हेक्टरी 10 ते 15 गाड्या शेणखत, कंपोस्ट खत किंवा बायोगॅस खत सर्व क्षेत्रात सारखं पसरावं। आणि
0: जुलै महिन्यात करायची शेतीची कामं याबद्दलची माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात। वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी, सादर करते रोशन जाधव। 7:17 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात। आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी

0: बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशावेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलावल्याबद्दल.
0: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरण पूरक कशी ठरते?
1: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय? आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना, आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण

0: कमी पडतोय. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही, हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातोय त्याचा जो ज्या पद्धतीने नदींवर आज परिणाम होतोय त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात, म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदी प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ते आज खतम होत चाललंय. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतंय. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं, आता नदीमध्ये आणि आपली मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात तेच ॲक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो आणि त्या थ्रू ट्रीटमेंट म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडाचं आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात रूट सिस्टममध्ये खूप सारे म्हणजे माती आणि रूट सिस्टममध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत आपण एक समज ठेवणार नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपला प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचं ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीवमध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी जसं म्हटलं उगम ते संगमपर्यंत नदीची प्रवाह कशी असते त्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूचा ब्लू लाईन, रेड लाईन, फ्लड लाईन हे समजणं गरजेचं आहे. ते रायपेरियन झोन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते समजणं गरजेचं आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये क्षमता आहे, सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. आता संस्कृत बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी ह्यः ईरानस्य राष्ट्रपतिना डॉक्टर मसूद पजेश्कियन इत्यनेन सह दूरभाषमाध्यमेन सम्भाषणम् अकरोत्. सम्भाषणावधौ राष्ट्रपतिना पजेश्कियन इत्यनेन पश्चिमेशियायाः घटनाक्रमस्य विषये प्रोदीरितम्. प्रधानमन्त्रिणा उभयोर्देशयोर्मध्ये सञ्जातं सहमतिं स्वागतीकृतम्. सहैव तेन भारतस्य निरन्तरनीतिः पुनः प्रतिपादिता यत् सर्वेषां समह्वानानां समाधानं केवलं संवादेन सुष्ठुनीत्या एव भवितुमर्हति. विकसित भारत रोजगार एवं आजीविका मिशन ग्रामीण VBG रामजी इत्याख्यः अधिनियमः अद्यारभ्य अर्थात् जुलाई मासस्य एकदिनाङ्कात् कृत्स्नेहि ग्रामीण भारते प्रवृत्तो भविष्यति. ग्रामीण विकास मंत्रालयेन प्रतिपादितं यत् अयम् अधिनियमः प्रत्येकं वित्तीय वर्षे 25-उत्तरैकशत दिनानां सवेतन वृत्तेः प्रतिभूतिं प्रदाय ग्रामीण भारतस्य सशक्तीकरणं विधास्यति. देशे अस्य नूतन तन्त्रस्य क्रियान्वयनार्थम् अस्य वित्तीय वर्षस्य कृते 92.6 लाख करोड़ रुपयाणां प्रावधानं विहितम्. उपक्रमस्य अस्य प्रवर्तने केन्द्रीय ग्रामीण विकास मन्त्री शिवराज सिंह चौहानः अवोचत् यत् कोऽपि अर्हः ग्रामीण श्रमिकः एकमपि दिनं कार्यं विना न भवेत्। श्री चौहानेन स्पष्टीकृतं यत् सर्वकारेण राज्यैः केन्द्रशासित प्रदेशैः च साकं दृढसमन्वयं विधाय अस्याः नूतन व्यवस्थायाः निर्बाध सञ्चालनाय सर्वाः प्रशासकीय वित्तीय च सज्जता विहिता। अवधेयास्पदं वर्तते यत् पञ्चविंशत्युत्तरैकशतदिनानां वर्धिता अयं वृत्त्यवसरः ग्रामीण आजीविकां सुदृढां करिष्यति, चिरस्थायि सामुदायिक सम्पत्तीनां निर्माणं च विधास्यति। अनेन सहैव विकसित भारतस्य सङ्कल्पं तीव्रगत्या प्रवर्तयिष्यते। जापान देशस्य प्रधानमंत्री साने तकाइची अद्य सायं त्रिदिवसीय भारत यात्रा प्रसंगे नवदेहलीं प्राप्स्यति। इयं तस्याः प्रथमा आधिकारिकी भारत यात्रा वर्तते। सा श्वः प्रधानमंत्रिणा नरेन्द्र मोदिना सह षोडशे भारत जापान वार्षिक शिखर सम्मेलने भागं ग्रहीष्यति। इदं शिखर सम्मेलनं उभयोर्देशयोः कृते द्विपक्षीय सहयोगस्य समग्र क्षेत्रस्य समीक्षां सुदृढीकरणं च विधातुं सहैव पारस्परिक हितस्य क्षेत्रीय वैश्विक विषयेषु विचाराणां विनिमयीकरणं कर्तुमेकं प्रकृष्टम् अवसरं प्रदास्यति। उत्तराखंड राज्यस्य मदरसा शिक्षा प्रणाल्याम् अद्यारभ्य एकं बृहत् परिवर्तनं प्रवृत्तं संजातम्। अस्याः नूतन व्यवस्थायाः अन्तर्गतं उत्तराखंड मदरसा शिक्षा परिषद् पूर्णतया निष्क्रियो भविष्यति। सहैव राज्यस्य सर्वाः अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थाः एकेन विनूत्नेन तंत्रेण संचालिताः भविष्यन्ति। अद्य जुलाई मासस्य एक दिनांकतः उत्तराखंड मदरसा शिक्षा बोर्ड उत्तराखंड मदरसा शिक्षा बोर्ड अधिनियमः 20-26 तथा उत्तराखंड सर्वकारीयेतर अरबी एवं फारसी मदरसा मान्यता नियमावली 20-19 इत्येते सर्वे निष्प्रभाविनः अभवन्। राज्य प्रशासनेन उत्तराखंड अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था अधिनियमस्य अन्तर्गतं एका नूतना व्यवस्था प्रवर्तिता। अस्य प्रत्यग्र तंत्रस्य अन्तर्गतं उत्तराखंड राज्य अल्पसंख्यक शिक्षा प्राधिकरणमेव शिक्षायै उत्तरदायी भविष्यति। इति वार्ताः।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्य प्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही, ते एक स्फुरण असते, असं विंदा करंदीकरांनी परंपरा आणि नवता मधल्या एका लेखात लिहिलंय. वक्रतुंड महाकाय या विरूपिकेच्या वरवरच्या वाचनातून भासणारा अर्थ कसा दिशाभूल करणारा आहे हे सांगून खऱ्या अर्थापर्यंत कसं पोचायला हवं हे सांगणारा हा माझी वादग्रस्त विरूपिका नावाचा लेख आहे. वादग्रस्त या शब्दात एकाक्षरी कंस टाकून त्यांनी हाच शब्द वादळग्रस्त असाही वाचता येईल असं स्पष्ट केलंय. वक्रतुंड महाकाय कवितेवरचा वाद उसळला होता तो प्रामुख्याने गैरसमजुतीतून. काव्याबद्दलच्या प्रचलित कल्पनांना प्रमाण मानून या कवितेकडेही पाहिल्याने काय पवित्र मानायचं, कोणत्या प्रतीकांना काय संदर्भाने वापरणं शक्य आहे, काय लिहावं अथवा सरसकट टाळलं जावं या प्रकारचे समज तत्कालीन साहित्य अस्वादकांमध्ये होते आणि या ठोकताळ्यांमध्येच कवितेला बसवून तिचा उघड दिसणाराच अर्थप्रमाण मानण्यातून हा घोटाळा तयार झाला होता. विरूपिकांना असे सोपे अर्थ लावणं योग्य ठरत नाही. विंदांच्या दृष्टीने विरूपिकेचं सामर्थ्य त्यातल्या आशयाचं निर्णयन विरूपाच्या माध्यमातून होण्यामध्येच आहे. या कविता पारंपरिक नियमांना धरून चालत नाहीत तर अमूर्तता, ग्राफिक इमेजरी, उपहास ही त्यात वापरली जाणारी साधनं आहेत. कवी ती किती सहजतेने आणि काय मांडण्यासाठी वापरतो यात विरूपिकेची खरी ताकद दडली आहे असं दिसून येतं. मी काही साहित्याचा विद्यार्थी नाही आणि माझा काव्याचा अभ्यासही नाही, पण कविता वाचायला मला आवडतात. कशालाही झटकन नाकारण्याची घाई केली नाही तर आपल्याला आवडेल असं बरंच काही सापडू शकतं. विरूपिकामध्ये मला अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत. या कवितांची गंमत त्यांच्या अनपेक्षित असण्यात आहे, प्रतीकांच्या वेगळ्या वापरात आहे, थोडक्यात अवघड विचारांची जी मांडणी केली जाते त्यात आहे. विरूपिका हा मला सर्वात आवडणारा काव्यसंग्रह आहे. इतकाच आवडणारा दुसरा संग्रह आहे तो ब्रिटिश कवी सायमन आर्मिटेज यांचा झूम नावाचा. मी कॉलेजमध्ये असल्यापासून या दोन संग्रहांनी माझी पाठ सोडलेली नाही. मी कामानिमित्त जिथे कुठे गेलो, जी घरं बदलली, तिथे झूम आणि विरूपिका हे कायम माझ्या सोबतीला होते. विरूपिका संग्रहात वादग्रस्त कविता फार नाहीत, पण कमी मजकुरातून प्रगल्भ आशय मांडण्याची क्षमता ठेवणाऱ्या कविता मुबलक आहेत. सॉक्रेटिसच्या खटल्याला वेगळं वळण देणारी पाया, आरके लक्ष्मणच्या राजकीय व्यंगचित्राची तुलना कवितेबरोबर करणारी 28 जानेवारी 1980, व्यर्थ अभिमानातला फोलपणा उघड पाडणारी तरुणपणी, शोषितांच्या जखमांमागचं दुःख लक्षात घेणारी मूलभूत हक्क आणि सहज न जाणवणारा अर्थ क्षणार्धात समोर प्रकट करणारी यंत्रशिल्पे, या साऱ्या पारंपरिक कवितेच्या रीतींना न जुमानणाऱ्या कविता आहेत. थोड्या अधिक अवाक्याच्या आणि अर्थाचा मोठा विस्तार असलेल्या आडनाव, वासे, काहीतरी चुकते आहे या देखील आवडत्या आणि पूर्णपणे लक्षात असणाऱ्या कविता. मधुचंद्र या नावाची एकांकिका वजा त्या लांबीची पण ऍबस्ट्रॅक्ट वळणाची विरूपिकाही या संग्रहात आहे. संग्रहात नाहीत त्या ओळखीच्या वाटणाऱ्या प्रेमकविता, निसर्ग कविता. इथे अलंकारिक शब्दरचना नाहीत, अर्थाची गरज असल्याखेरीज यमक नाहीत. त्याऐवजी आहे ती कवीच्या डोक्यातली एक बोचरी जाणीव आजूबाजूचं काहीतरी चुकत असल्याची, कवीचा पुढे जाणारा विचार आणि तरीही कुठून तरी आत डोकावणारी त्याची हतबलता, यामधून विरूपिकाचा अवकाश श्रेष्ठ बनतो. या कविता स्वीकारण्यासाठी आपल्यात एक मोकळेपणा हवा. त्या साऱ्या समजण्याची गरज आहे अशातला भाग नाही, समजतील असंही नाही, पण त्याशिवायही त्या खोल कुठेतरी पोचतात का हे पाहण्याचं तंत्र आपल्याला जमायला हवं.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.
2: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: 7:07 झालेली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलां.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी। गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात। आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या। अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले। त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं। गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल। हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये। महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये। आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल।
0: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या। या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या। पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं। पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली। एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे। एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली। या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले। आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय.
2: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रेसारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त

0: जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठीचे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
0: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष 1 जुलै. आज महाराष्ट्र कृषी दिन. दिनांक 1 जुलै 1933. नाट्य मन्वंतर या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. 1 जुलै 1909 क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी कर्नल वायली यांची जहांगीर हाऊस इथे हत्या केली. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म 1 जुलै 1961. ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म 1 जुलै 1938. महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913. कवी आणि शिक्षणतज्ञ प्राचार्य ग ह पाटील यांचं निधन झालं 1 जुलै 1989 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC चं, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in ह्या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा ह्या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला, तरी सुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खाजगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे ह्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर ह्यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र, आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो. तर हा प्रयोगसुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या त्या जागांमधले आमचे ताबे वहिवाटी त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण त्या ठिकाणची अनुज्ञेयता त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं तिथले पाणी पुरवठ्याची साधनं विद्युत पुरवठ्याची साधनं ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं MTDC रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDC ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय आम्ही निवास न्याहरीच्या योजना करू शकतोय अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जात आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागानी पेलतो आहोत.
2: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
1: आता सर्वप्रथम तर MTDC आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित केली. म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत प्रवाळ आहेत ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत. आमची निवती तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीड बोटनी त्या 7 नॉटिकल माइल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल. बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल, त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार. आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार. आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
2: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याच बरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एक म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
1: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं आणि जी विद्युत व्यवस्था असते. तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
2: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
1: जबाबदार पर्यटक.
2: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात, हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
1: धन्यवाद
0: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 झाली आहेत आता ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: खर तर जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या आजोबांनी पणजोबांनी लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला घरोघरी लोणचं घालण्याची पद्धत होती आणि असं सगळं असताना सुद्धा लोणच्याचा व्यवसाय सुरू करायचा आणि तयार केलेलं लोणचं बाजारात विकायचं ते विकत घेण्याची मानसिकता ग्राहकांची होती का? किती गृहिणींनी याला प्रतिसाद दिला हे ऐकायचंय।
2: खरं सांगायचं झालं ना तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यावेळेच्या मुंबईची परिस्थिती काय होती हे आपण विचारात घेतलं पाहिजे। मुंबईमध्ये हे चाकरमानी लोक राहायचे। आमच्या गिरगाव जिथे आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली त्याला गिरणगाव पण म्हणतात कारण गोदीमध्ये आणखी जवळ असलेल्या मिल्समध्ये काम करणारे माणसं तिथे राहायची। आणखीन एकेका चाळीमध्ये एकेका छोट्या खोलीमध्ये दोघ तिघ पुरुष मंडळी राहायची आणि ते फक्त नोकरी करायचे। आणखीन त्यांची जी फॅमिली होती त्यांचं सगळं घर होतं ते कोकणात गावाला असायचं। ते असं म्हणायचं की आमचं घर कोकणात आणि आम्ही इथे बिराड करून राहतो। त्याच्यामुळे त्यांच्या जेवणाखाण्याचे हे नेहमीच आबाळ असायची। आणखीन दर वेळेला कोकणातनं येताना लोणच्याची बरणी किंवा काही घेऊन येणं शक्य नसायचं। त्यामुळे इकडच्या लोकांना लोणच्याची आवश्यकता होती आणि म्हणून तिथे लोणची विकायला आमची सुरुवात झाली। पण जसजसं पुढे वाढ होत होती त्यावेळेला ही अडचण होती आणि म्हणून माझ्या वडिलांनी जाहिरात करताना सुद्धा अशी केली की उत्कृष्ट लोणची आणि मसाले बनवणारे तुम्ही स्वतः तुमची घरची उत्कृष्ट होतात पण तुम्हाला वेळ नाही झाला तर बेडेकरांचं लोणचं जरूर वापरा।
1: वा वा वा। श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747। ऑनलाइन ऑर्डर साठी वेबसाईट आहे www.vpbedekar.com। अजित सर, जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याच्यात अडचणीही येतात तर तुम्हाला या व्यवसायात काही वेगळ्या अडचणी आल्या का?
2: खरं सांगायचं झालं तर आमच्यावरती ग्राहकांनी ठेवलेला विश्वास इतकाच जोरदार होता की माल विक्रीसाठी अडचणी आम्हाला कधी आल्या नाहीत। परंतु जे आसमानी सुलतानी म्हणतात तसे आसमानीचे संकट मात्र आमच्यावरती आली। आमची कुर्ला येथे म्हणजे साकीनाक्याला एक आमची मोठी फॅक्टरी होती। एकूणच तो एरिया मुंबईचा सखल भागातला एरिया आहे। तर 26 जुलै 2005 साली जेव्हा खूप मोठा पूर आला त्यावेळेला इतका पाण्याचा लोंढा होता की आमचा अख्खा तळमजला फॅक्टरीचा हा पाण्याखाली गेला आणि ह्याच मजल्यावरती आमचं वर्षभराचं लोणचं म्हणजे बघा हा जुलै महिन्यात पूर आला होता। मे आणखी जूनच्या पहिले 10 दिवसात आम्ही लोणचं बनवलं होतं आणि ते पुढचा अख्खा वर्ष विकायचं म्हणून साठवणूक करून ठेवलेलं होतं। ते सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलं। अशा परिस्थितीत पुढचं अख्खं वर्ष विकायला लोणचं नाही अशा परिस्थिती मध्ये ते वर्ष गेल्यामुळे ही खूप मोठ्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं।
1: बापरे, खरंच तुम्ही म्हणालात तसं आसमानी संकट होतं हे, पण यातून सुद्धा ताऊन सलाखून तुम्ही पुन्हा एकदा उभे राहिलेले आहात आणि बेडेकर मसाले हे अजूनही लोकांपर्यंत लोकांसाठी पोहोचलेले आहेत। याबद्दल अजूनही गप्पा मारूयात पुढच्या भागात। पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

गौरी कवी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोतेहो, महाराष्ट्र कृषी दिनाच्या अनुषंगाने समन्वित रूपक सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत. आता थोड्याच वेळात 8 सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज. अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. या संदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचं

0: संहितांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुक तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 एआय डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा 4:15 या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.
3: श्रोते हो, आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
4: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी पण कष्ट एकच.
3: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
4: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
3: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम.

0: जनक के रूप में जाने जाते हैं। सन 1972 में महाराष्ट्र में भीषण सूखे के दौरान उन्होंने किसानों के लिए दूरगामी राहत योजनाएं लागू की। बसंतराव नायक जी साहब का केवल किसानों की समस्याओं से अवगत ही नहीं थे, बल्कि उन्होंने दूरगामी कदम भी उठाया और उनकी कोशिशों के कारण कृषि में बड़े बदलाव आए। शेतकरी अन्नदाता है, जीवनदाता है, इसीलिए हम उसे शेतकरी देव भवा की कॉन्सेप्ट पर, प्रणाली पर, भाव में हम चल रहे हैं। महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर वन है। हमने महा AI पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं। हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय बसंतराव नायक स्मित को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
1: शेतकरी बंधूंनो, पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे। अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे। पण शेतकरी बंधूंनो, ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कसे निवडावेत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात। कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून।
2: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते। दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही। हीच समस्या VRA सोडवते। प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते। VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा। हे तंत्रज्ञान दोन प्रकारे काम करते। पहिला प्रकार नकाशा आधारित VRA। यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात। मातीचे नमुने घेतले जातात, उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात। हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो। ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते। दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA। या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात। हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात। VRA चे विविध उपयोग आहेत। VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे चार महत्वाचे उपयोग आहेत। बियाणे पेरणीत VRA वापरला जातो। सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात, नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी। खत वापरण्यात VRA चा उपयोग केला जातो। मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते। तिसरा प्रकार सिंचनात VRA चा उपयोग केला जातो। जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते, यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते। कीटकनाशक तणनाशक VRA। संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते। या VRA साठी 3 गोष्टी लागतात। GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी, आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते। नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते। GIS सॉफ्टवेअर, ज्यालाच आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर, शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते। आपल्या शेताची काळजी आपणच घेणार, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी।
3: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन। आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो। ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे।
4: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते। आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात। सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग। आजकाल ग्राहक

0: काकांना धुतलेल्या सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या फळे मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते, त्यामुळे धूळ कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्रीकुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसन क्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्रीकुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
1: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन, पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात, म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्य मिसळली जातात. थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
3: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्या पलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळपणी यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
4: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पादनातील घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणीकरता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नेमके कसे वापरावेत, कोणते ऍप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
5: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी, पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशिनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हाइसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे: पहिले, वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचं आहे त्याच ठिकाणी तो फवारला जाईल. ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचं आहे किंवा फळ तोडायचं आहे अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचा आहे किंवा उसावर योग्य रीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचं आहे, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
3: श्रोते हो, कृषी यंत्रे आधुनिक

0: सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
1: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. आधुनिक शेती, समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: बलसागर.

नायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे. आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले.
त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला.

0: आहे या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्य प्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 तासांमध्ये 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 असा पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 गोल केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 असा सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बापे यानं 2 गोल करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे. त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 गोलने मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जी भी थी और बहुत सारे कलाकार थे, तो आप बताएं उस फिल्म के बारे में.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा शिक्षण कौशल्य विकास कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई सिंगापूर फ्रान्स मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं एलपी उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3र्या दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत होतात मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आपण ऐकता आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 10 आषाढ शके 1948. दिनांक 1 जुलै 2024. संध्याकाळचे 5 वाजतात. आमच्या आजच्या प्रसारणसभेत मी शिल्पा निगुडकर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज प्रसारित होणारे कार्यक्रम आता थोडक्यात जाणून घेऊया. या रूपरेषेनंतर मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. 5:30 राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य संवाद यामध्ये डॉक्टर महादेव पोकळे यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद प्रसारित करू. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. 6:30 भक्ती संगीताचा कार्यक्रम. 7:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आणि श्रोते हो, आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताची. मंडळी, शेती आणि मातीवर निस्सीम प्रेम असलेले जागतिक ख्यातीचे कृषीतज्ज्ञ आणि महाराष्ट्राचे पहिले शेतकरी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांचा 1 जुलै हा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषी संत, शेतकऱ्यांचे जाणते राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या कार्याचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तो थेट शेतकऱ्यांच्या बांधारावर, त्यांच्या शिवारावर. तर आपण आज या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊया, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि शेती, माती, शेतकरी याविषयीची गाणी ऐकून सर्व शेतकऱ्यांना मानवंदना देऊया, शुभेच्छा देऊया. ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं गाणं. संगीतकार म्हणून ओळखले जाणारे वसंत देसाई यांच्या स्वरातलं. संगीत केशवराव भोळे यांचं आहे. गीतकार आहेत शांताराम आठवले आणि चित्रपट आहे संत ज्ञानेश्वर.

0: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: मंडळी, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। या दिवसाच्या निमित्तानं कृषी संस्कृतीचं आपण स्मरण करतो। भारतीय शेतीला हजारो वर्षांचा खरं तर समृद्ध इतिहास आहेच। बदलत्या काळानुसार अद्ययावत होत होत आपले शेतकरी बांधव शाश्वत आणि नाविन्यपूर्ण शेतीतंत्राचा अवलंब सुद्धा करताना आपण पाहतोय। पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी दिलेलं आणि देत असलेलं हे योगदान केवळ अमूल्य आहे। ऐन पावसाळ्यात अगदी पेरणीच्या आणि काही ठिकाणी लावणीच्या मध्यावर हा दिवस साजरा होतो, हे पण तितकंच महत्वाचं आहे, नाही का? ऐकूया यानंतरचं गाणं, जगदीश खेबुडकर यांचं, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, संगीत बाळ पळसुले यांचं, चित्रपट आहे फटाकडी।

मंडळी, पूर्वी पिकांच्या बाबतीत विविधता नसायची, पण आता मात्र शेतकरी मिश्र पिकं घेतात, पीक बदल करतात आणि जमिनीचा कस वाढवायचा प्रयत्न सुद्धा करतात. हरित क्रांतीपूर्वी म्हणजे 1960 दशकापूर्वी पारंपरिक पद्धतीनंच शेती केली जायची, पण आता मात्र हवामानाचा अभ्यास करतात, त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमध्ये पीक कसं टिकून ठेवायचं याचाही अभ्यास करतात आणि अशा पद्धतीनं शेतकरी लवचिकतेला चालना देण्याचा प्रयत्नही करतात. त्याचे झालेले फायदेसुद्धा शेतकरी मान्य करतात. ऐकूया उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गाणं वसंत प्रभू यांची चाल आहे. चित्रपट आहे शिकलेली बायको.

0: रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांनाही आधाराची गरज असते. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ऐका विशेष मुलाखत MD तज्ज्ञ डॉक्टर महादेव पोकळे यांच्यासोबत.
1: After 35 ॲन्युअली ॲटलीस्ट ब्लड प्रेशर अँड ब्लड शुगरवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. After 45 कम्प्लीट हेल्थ चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे.
0: बुधवारी 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz तसंच NewsOn AIR या मोबाईल ॲपवर. संवादक नेत्रप्रभा दळवी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वरांनी सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz तसंच NewsOn AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz आणि NewsOn AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. मंडळी, आपले शेतकरी खूप कष्ट घेतात, घाम गाळतात अवघ्या देशाचं पोट भरण्यासाठी. तसंच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांचं योगदान हे खरं तर शब्दांच्या पलीकडचं असंच आहे. त्यांची देशाप्रती असलेली ही समर्पित भावना आणि असलेली ही थोर परंपरा विशेष उल्लेखनीय अशीच आहे. शेतीबरोबरच पूरक म्हणून पशुधन सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतं आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये आजही शेतीसाठी पशुधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ऐकूया तर याच नोटवर तांबडी माती या चित्रपटातलं गीतकार योगेश यांचं गाणं. संगीत आनंदघर म्हणजेच लता मंगेशकर यांचं आहे आणि गायलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोत्यांनो, शब्दांच्या दुनियेत सुरुवात करून अभिनयाच्या पडद्यावर आपलो ठसो उमटवलेले लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी खास गजाली.
1: त्यामुळे हे जे सांगते तुम्हाला वाचक आणि प्रेक्षक, ही प्रक्रिया तयार कुटुंबात हो गई. प्रत्येकाची जबाबदारी आहे. अचानक सगळे तयार होणार
0: नाही,
1: सगळेच कलाकार होणार नाही. काही लोक प्रेक्षक तयार होतील ना, चांगला काय बघू जात तरी सगळेच लेखक होणार नाही, पण चांगले वाचक निर्माण होतील.
0: ऐकू विसरू नका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. शुक्रवारी 3 जुलै 2026 रोजी सांच्या 5:30 संवाद साधलो असा नेत्रप्रभा दळवी यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
4: मंडळी, शेतकऱ्यांची लवचिकता, त्यांचं समर्पण आणि जमिनीचं पालनपोषण करण्यासाठी तसंच लाखो लोकांसाठी आवश्यक असलेलं अन्न तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची असलेली अतूट बांधिलकी आपल्याला शेतकऱ्यांप्रती कायम कृतज्ञ ठेवते. त्यांच्याप्रतीची ही कृतज्ञता आणि त्यांना आत्मबळ देतानाच काही गाण्यांनी सुद्धा खूप छान भर घातली आहे, नाही का? ऐकूया तर असंच एक छानसं गाणं पी सावळाराम यांचं, आशा भोसले यांनी गायलंय, वसंत प्रभू यांची चाल आहे आणि चित्रपट आहे नांदायला जाते.

0: श्रोत्यांनो, शब्दांच्या दुनियेत सुरुवात करून अभिनयाच्या पडद्यावर आपलं ठसो उमटवलेले लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी खास गजाली.
1: त्यामुळे हे जे सांगते तुम्ही वाचक आणि प्रेक्षक, ही प्रक्रिया तयार कुटुंबात होऊ गई. प्रत्येकाची जबाबदारी आहे. अचानक सगळे तयार होणार
0: नाही,
1: सगळेच कलाकार होणार नाही. काही लोक प्रेक्षक तयार होतील ना, चांगला काय बघूचा तात्री. सगळेच लेखक होणार नाही, पण चांगले वाचक निर्माण होतील.
0: ऐकू विसरू नका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफएम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर शुक्रवारी 3 जुलै 2026 रोजी सांच्या 5:30 संवाद साधलो असा नेत्रप्रभा दळवी यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड.
2: मंडळी नैसर्गिक मातीच्या आवरणाला प्रोत्साहन देऊन शेतजमिनीच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी आपलं बहुमोल योगदान देणाऱ्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध कृषी वारसा देणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना आजच्या महाराष्ट्र कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं गाणं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं, बहिणाबाई चौधरी यांचं, चाल वसंत पवारांची, चित्रपट मानिनी.

0: मंडळी सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. आपण ऐकता आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आपल्यासोबत आहे मी शिल्पा निगुडकर. 5:30 झाली आहेत. आजच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य संवादमध्ये ऐकूया डॉक्टर महादेव पोकळे यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोतेहो नमस्कार. आज 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन. भारतातील हा दिवस महान चिकित्सक, शिक्षणतज्ञ, समाजसेवक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो. रुग्णसेवेला आयुष्यभर वाहून घेतलेल्या या महान व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्याचा आणि देशातील सर्व डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. श्रोतेहो, यंदाच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम आहे मुकवट्या मागे उपचार करणाऱ्यांना कोण बरं करतं. ही थीम डॉक्टरांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष वेधते. इतरांचं दुःख करणाऱ्या डॉक्टरांनाही आधार, विश्रांती आणि समजून घेणाऱ्या समाजाची गरज असते हा महत्वाचा संदेश ही थीम देते. आजच्या या विशेष दिनी आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका कणकवली येथील डॉक्टर महादेव विजय पोकळे. त्यांनी MBBS नंतर MD मेडिसिन पदवी संपादन केली असून त्यांनी मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटकातील नामांकित वैद्यकीय संस्थांमधील त्यांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तसंच डॉक्टर दिनाचं महत्व, सर्व सामान्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध विषयांवर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: डॉक्टर, सर्वप्रथम राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या आपल्याला आणि सर्व डॉक्टरांना मनपूर्वक शुभेच्छा.
2: धन्यवाद.
1: सर, राष्ट्रीय डॉक्टर दिनाचं महत्व आणि यंदाच्या मुकवट्या मागे उपचार करणाऱ्यांना कोण बरं करतं या थीमकडे आपण कसे पाहता?
2: राष्ट्रीय डॉक्टर दिन हा दिवस नुसतं डॉक्टरांचा कौतुक करण्याचा दिवस नव्हे, तर या दिवशी डॉक्टरांचे कष्ट, कृतज्ञता भाव किंवा त्यांनी केलेला त्याग या गोष्टींचा विचार करण्याचा दिवस आहे. या दिवशी डॉक्टरांचं आणि रुग्णाचं जे नातं आहे ते आपण किती स्ट्रॉंग करू शकतो या गोष्टीवर विचार करण्याचा दिवस आहे.
1: आणि या थीमकडे आपण कसं पाहता?
2: हा प्रश्न खूप हृदयस्पर्शी आहे. या प्रश्नावर मी हेच बोलू शकेन की नेहमी हा डॉक्टर पांढऱ्या कोटमध्ये किंवा हसमुख चेहरा, कॉन्फिडेंटली बसलेला हाच चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो, पण त्याला त्याच्या मुखवट्यामागे बरेच त्रास असतात. मानसिक स्ट्रेस असतो, फिजिकल स्ट्रेस असतो, त्याला पण दुखणं होतं, त्याला पण आजार होतात. तर ह्या गोष्टीसाठी त्याला दुसऱ्या डॉक्टरचा पण सल्ला घ्यावा लागतो किंवा त्याच्याकडून उपचार करावे लागतात. पण प्रत्येक त्याच्या ताणतणावासाठी हे दुसरा डॉक्टरच मदत करू शकत नाही, तर त्याचा सपोर्ट सिस्टम म्हणजे फॅमिली, फ्रेंड्स या गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत. त्या व्यतिरिक्त सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट किंवा महत्त्वाची गोष्ट मी म्हणेन ती आहे रुग्णांचा सपोर्ट, त्यांनी दिलेला कॉन्फिडन्स, त्यांनी बरं झाल्यानंतर दिलेली पाठीवर थाप, ही सर्वात मोठी आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी एका डॉक्टरला आपलं दुखणं, आपलं ताणतणाव विसरून परत उभं राहायची ताकद देते आणि कॉन्फिडन्स देते.
1: खरं आहे.
2: म्हणूनच मला वाटते मुखवट्यामागे उपचार डॉक्टर उपचार करतात, पण त्यांचे मन बरे करणे, हे कुटुंबाचं प्रेम, सहकार्यांची साथ, रुग्णांच्या चेहऱ्यावरचं उमटलेलं समाधान याच गोष्टी त्यांना बरे करते.
1: खरं आहे सर, कारण प्रत्येक यशस्वी डॉक्टरामागे संघर्ष, अभ्यास आणि सेवाभावाचा मोठा प्रवास असतो. सर, तळेरे सारख्या ग्रामीण भागातून वैद्यकीय शिक्षणापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला आणि डॉक्टर होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?
2: कणकवली येथे माझं स्कूलिंग झालं. आधीच मला इच्छा होती मेडिकल साईडला जायची, त्यासाठी मी प्रयत्न अकॉर्डिंगली करत होतो. त्यावेळी MSCET होती, तर त्या क्लासेससाठी मला मुंबईला जावं लागलं. तर काही महिने मी मुंबईला गेलो, तिकडे क्लासेस केले. त्यावेळी MSCET एक्झाम होती, ती उत्तीर्ण झालो. त्यानंतर ॲडमिशन झालं आणि त्यानुसार मग MBBS नंतर MD शिक्षण आणि अकॉर्डिंगली पुढे पुढे होत गेलं. प्रवास थोडा डिफिकल्ट होता, पण तेवढंच प्रत्येक ढगाला एक सिल्वर लाइनिंग असते, त्याप्रमाणे खूप चांगलं वाटलं प्रवास करून तो. पण त्याच्या पुढचं जे मला मिळवायचं ध्येय होतं ते इन्स्पायर करत होतो आणि त्यातलं एक सर्वात मोठं मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन हे माझे वडील डॉक्टर विजय पोकळे. ते मी लहानपणीपासून त्यांना वेगवेगळ्या पेशंट्सना सिरियस पेशंट्सना ट्रीट करताना बघितलं, त्यांची ट्रीटमेंट दिल्यानंतरचे त्यांचे पेशंटच्या त्यांच्या प्रतीचे भाव किंवा त्यांचे पेशंटच्या प्रतीचे भाव हे बघून मला नेहमीच इन्स्पिरेशन मिळालं. त्यामुळे मी डॉक्टर बनायचं ठरवलं.
1: अच्छा, वडिलांचं तुम्हाला प्रोत्साहन
2: मिळालं. नक्कीच.
1: अच्छा अच्छा. सर, KEM रुग्णालय, मणिपाल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय, कणकवली आणि इतर संस्थांमध्ये काम करताना तुम्हाला कोणते अनुभव सर्वाधिक शिकवून गेले?
2: KEM हॉस्पिटल मुंबईमध्ये काम करत असताना असे बरेच अनुभव आले. त्यातला एक अनुभव म्हणजे जेव्हा एक ॲक्सिडेंटची केस आली, त्यांना सिव्हिअर इंजुरीज झाल्या होत्या, मल्टिपल ऑर्गन फेलियरमध्ये होता पेशंट, तर बरेच मल्टीस्पेशालिटी डॉक्टर्स एकत्र येऊन त्यांनी त्या पेशंटला ट्रीट केलं आणि तो पेशंट जवळपास 1-1.5 महिन्यानंतर व्यवस्थित होऊन घरी गेला आणि जाताना त्यांनी सगळ्यांना थँक्यू बोलले. तर तो एक मेमरी माझ्या मनात घर करून राहिली की ते खरं मोटिवेशन होतं. अशा पेशंट्स जेव्हा आपण त्यांना चांगले रिझल्ट देतो आणि ते खुश होऊन घरी जातात तर त्यावेळी ते मोटिवेटिंग राहतं.
1: अच्छा.
2: आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मी मणिपालमध्ये काम करत असताना एक इम्पॉसिबल केस अशी होती की पेशंट खूप जास्त जाड होता, ओबेज होता, त्याला आपल्या रेग्युलर कामं पण करताना खूप अडचण येत होती.
1: अच्छा.
2: तर अशा पेशंटबरोबर कोऑपरेट करून जवळपास ऑन अँड ऑफ एव्हरी 15 days to 1 month तो माझ्याकडे यायचा ट्रीटमेंटसाठी आणि बाय द एंड ऑफ द इयर जवळ 1-1.5 वर्षानंतर कम्प्लीट ट्रीटमेंट होत आली होती. त्यावेळी तो त्याचा कॉन्फिडन्स लेवल पण बूस्ट झाला होता आणि फिजिकली आणि मेंटली खूप जास्त ॲक्टिव्ह होता, त्यामुळे त्यानंतर ग्रोथ झाली आणि सेल्फ कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह झाला. तर त्याचं ती ग्रोथ बघून एवढं बरं वाटलं की आपण एवढे कष्ट घेतले त्यातून एका माणसाचं आपण आयुष्य सेट केलं, त्यामुळे खूप बरं वाटलं. त्या म्हणजे एक तो पेशंट कधी भेटला तर त्याच्याकडे बघून असं वाटतं की हां मी काहीतरी त्याच्या लाईफमध्ये चांगला बदल घडवून आणला. ग्रामीण रुग्णालय कणकवलीमध्ये मी ज्यावेळी जस्ट MBBS कम्प्लीट करून आलो होतो, माझे नीट PG प्रिपरेशन चालू होते, त्यावेळी मी 1.5 वर्ष तिथे काम केलं. तर त्यावेळी सुद्धा बरेच असे स्नेक बाईटचे पेशंट्स यायचे, त्यांना ट्रीट करायचं, त्यांचा बऱ्याच वेळ रिॲक्शन्स यायच्या. पण त्यातला एक व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या जे लक्षात राहील असं की पेशंट आला होता त्याला बरीच रिॲक्शन आली. आम्ही म्हटलं या पेशंटला मी ट्रीट नाही करू शकणार कारण रिॲक्शन आली आहे सिव्हिअर, त्याला पुढे घेऊन जावं लागेल. पण त्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी मला जो विश्वास दिला की नाही तुम्ही करा, तुम्ही जे कराल ते बरोबर करणार, हा जो विश्वास दिला त्यानंतर मी त्यांना ट्रीट केलं. त्याला पायाला सूज आली होती, जवळपास तो 1-1.5 आठवडा ॲडमिट होता हॉस्पिटलमध्ये, अँटीबायोटिक ट्रीटमेंट दिली, त्याला थोडी शस्त्रक्रिया करावी लागली, फेशिओटॉमी केली, त्यानंतर तो बरा झाला. तर पेशंटच्या रिलेटिव्हने आणि पेशंटनी जो विश्वास टाकला त्यामुळे मी ती गोष्ट करू शकलो आणि रिझल्ट्स पण चांगले मिळाले, त्यामुळे ते एक अविस्मरणीय अनुभव राहिला माझ्यासाठी.
1: खूप सुंदर सर, हृदयस्पर्शी असे अनुभव तुम्ही सांगितलात. सर, तुम्ही MD पदवी संपादन केलीत, या प्रशिक्षणाचा आजच्या आपल्या वैद्यकीय सेवेत किती उपयोग होत आहे?

0: त्यावेळी जी परिश्रम केले त्याचा पदोन्नती मला उपयोग होत आहे. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपण कशाला करतो, का करतोय, एवढा स्ट्रेस असतो, फिजिकल असतो, सायकोलॉजिकल असतो, डे अँड नाईट ड्युटी असतात, आयसीयूमध्ये ड्युटी करा, कॅज्युअलिटीमध्ये मॅनेज करा. पण ज्यावेळी तिथून पास होऊन आता मी माझी स्वतःची प्रॅक्टिस ज्यावेळी करतोय त्यावेळी जो कॉन्फिडन्स येतोय किंवा पेशंटचं रिकव्हरी अँड रिस्पॉन्स दिसतो त्यावेळी खरंच त्या केलेल्या गोष्टींचं चीज खरंच झाल्यासारखं वाटतं मला. आणि मला खरंच लकी वाटतं की मला एवढं सगळं त्यावेळी एक्सपिरियन्स करता आलं की मी ते आता इथे येऊन पेशंटसाठी मी ते ज्ञान आणि एक्सपिरियन्स वापरू शकतो.
1: अच्छा अच्छा अच्छा, खूप छान सर. सर, आज डॉक्टरांसमोर रुग्णांची संख्या, कामाचा ताण आणि सततचे अपडेट राहण्याचे मोठे आव्हान आहे. यंदाच्या डॉक्टर दिनाच्या थीमनुसार डॉक्टरांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे?
0: डॉक्टरांचं मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आजकाल आपण बरेच न्यूजमध्ये बघतो की काही स्टुडंट्सनी किंवा काही डॉक्टरांनी आत्महत्या केल्या किंवा त्यांना मेंटल ब्रेकडाऊन झालं, ह्या खूप कॉमन होत चालल्या आहेत. लोकांचं सुद्धा आजकाल डिप्रेशन आणि या गोष्टींवर अवेअरनेस वाढत चाललं आहे. पण डॉक्टर फॅटर्निटीमध्ये जो डिप्रेशन पार्ट आहे किंवा त्यांना जो फिजिकल किंवा सायकोलॉजिकल स्ट्रेस आहे या गोष्टींवर चर्चा खूप कमी होते. त्यामुळे या गोष्टींचं अवेअरनेस असणं, इव्हन डॉक्टर्सना स्वतःचं माहिती नसतं की स्वतः आपण डिप्रेशनमध्ये आहोत, पण ते दुसऱ्यांना ट्रीट करत असतात. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरनी आणि पेशंट्सनी सुद्धा डॉक्टरांना ते कन्सिडर केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. उलट जर डॉक्टर व्यवस्थित फिजिकल अँड सायकोलॉजिकल फिट असेल तर त्याची एफिशियन्सी किंवा त्याचं काम करण्याची क्षमता ही खूप जास्त चांगली होते आणि डिसिजन मेकिंग खूप चांगला होतो. त्यामुळे ॲट द एंड ऑफ द डे या गोष्टीने पेशंटला सर्वात जास्त फायदा होतो. त्यामुळे पेशंटनीसुद्धा डॉक्टरची मानस्थिती समजून घेतली पाहिजे, त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. प्लस सर्व माझ्या डॉक्टर भाऊ बहिणींनी सुद्धा की आपलं स्वतःचं मेंटल हेल्थ आपण मेंटेन ठेवली पाहिजे, स्वतःचा कॉन्फिडन्स आणि मेंटल वेलबिंग मेंटेन ठेवणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
1: सर, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कोणते आजार सर्वाधिक वाढताना दिसतात?
0: आजकालच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सर्वाधिक वाढणारे आजार म्हणजे आहेत लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस. आजकाल जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपण म्हणू शकतो सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून सतत काम करणं, हाय कॅलरी फूड्स म्हणजे जसं आपण खूप जास्त गोड आणि कॅलरी फूड खातो त्यामध्ये ओबेसिटी, डायबिटीस, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या गोष्टींना आपण व्यवस्थित ट्रीट केलं छोट्या छोट्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनी तरी पण आपण त्यांना अवॉइड करू शकतो. आणि या गोष्टींना व्यवस्थित जर आपण केअर नाही घेतली या गोष्टींची तर याच्या पुढे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा गंभीर आजारांचा धोका खूप जवळ येतो. या आजारांसाठी मेनली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे लो कॅलरी इनटेक. लो कॅलरी इनटेक याचा अर्थ शुगर किंवा गोड पदार्थ कमी खाणं, तिखट तेलकट गोष्टी कमी खाणं, जमल्यास मिठाचं सेवन कमी करणं, या गोष्टींनी बऱ्यापैकी ओबेसिटीचं प्रमाण कमी होतं. एकदा ओबेसिटी किंवा लठ्ठपणा कमी झालं तर त्याच्यासोबत ब्लड प्रेशर आणि डायबिटीसची रिस्क कमी येते. त्यामुळे ओव्हरऑल सगळेच इम्प्रूव्हमेंट येतात. या गोष्टी कमी झाल्या की हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा रिस्क पण कमी होऊन जाते. त्यामुळे लोक एफिशियंटली काम करू शकतात आणि आपलं लाईफ व्यवस्थित जगू शकतात.
1: सध्या पावसाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी सर्वसामान्यांनी कोणती काळजी घ्यावी?
0: आजकाल पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक माणसाने आपली काळजी घेण्यासाठी मेनली पाण्याचा व्यवस्थित वापर करावा. अच्छा. पाणी पिताना व्यवस्थित ते उकळून गार केलेलं आहे किंवा फिल्टर आरो फिल्टरमध्ये किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये मधूनच फिल्टर झालेलं आहे का याची काळजी घ्यावी. पाणी पिताना ते ग्लास व्यवस्थित धुतलेलं आहे का किंवा जेवताना हात व्यवस्थित धुतले आहेत का या गोष्टींची काळजी घ्यावी. उघडं असलेलं जेवण किंवा अन्न, बाहेर हॉटेलमध्ये उघड्यावर ठेवलेलं खाद्य या गोष्टींचं सेवन करण्यापासून टाळणं हे सर्वात मोठी स्टेप आहे. कारण गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसीजेस किंवा ताप सर्दी या गोष्टी त्यातून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे आसपासची स्वच्छता ठेवणं, स्वतःची हायजीन ठेवणं, या दोन गोष्टी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. स्वतःची हायजीन म्हणजे पावसाळ्यात स्किन डिसीजेसचं प्रमाण वाढू शकतं जर कपडे स्वच्छ नसतील किंवा ओले असतील. बऱ्याच वेळा आपण स्वच्छ कपडे धुतलेले नसतात किंवा कदाचित थोडेसे ओले असतात आणि तेच जर या पावसाळ्याच्या दिवसात जर घालून आपण फिरलो तर ह्युमिडिटी जास्त होते, त्यामुळे स्किन इन्फेक्शनची रिस्क वाढते.
1: सर, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते बदल आवश्यक आहेत?
0: या गोष्टींना रोग

0: असा लेबल करण्यापेक्षा लाईफस्टाईल डिसीज म्हणणं जास्त गरजेचं आहे. कारण या आपल्या छोट्या छोट्या स्टेप्सने आपण या गोष्टींना बऱ्यापैकी अवॉइड करू शकतो. मेनली डाएट व्यवस्थित ठेवणं, लो शुगर डाएट, लो सॉल्ट डाएट ठेवणं हे फर्स्ट स्टेप आपण म्हणू शकतो. त्याच्यासोबतच ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणं सर्वात मोठं आहे. कारण लोक युजली काय म्हणतात की आपण जिमला गेलो, मी जिमला एक तास गेलो आणि माझा कोटा पूर्ण झाला आणि दिवसभर मी बसून लॅपटॉपवर काम केलं, याचा अर्थ ॲक्टिव्ह लाईफस्टाईल नाही होत. ॲक्टिव्ह लाईफस्टाईल याचा अर्थ काय, आपण मॉर्निंगला एक 20 to 30 minutes फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवली, म्हणजे जॉगिंग असो, योगा किंवा वेटलिफ्टिंग एक्सरसायजेस. त्याचसोबतच दिवसभर बॉडी ॲक्टिव्ह राहिली पाहिजे, त्यानिमित्त कुठे ते वॉकिंग झालं पाहिजे, ॲटलिस्ट पूर्ण दिवसभरात एक 10,000 स्टेप्स झाले पाहिजेत. कधी थोडं माइल्ड ॲक्टिव्हिटी जशी कुठे सामान उचलणं, अशा बारीक बारीक ॲक्टिव्हिटीज घरातल्या घरात करणं, ह्या गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत टू मेंटेन ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. त्याच्यामुळे कॅलरी कन्झम्पशन पण चांगलं होतं आणि जे आपण खातो ते व्यवस्थित पचतं आणि मसल मास वगैरे पण मेंटेन व्हायला चांगली मदत होते. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि ओबेसिटी या तिन्ही गोष्टींना आपण एकाच वेळ डील करू शकतो.
1: सर, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आपण कसे सांगाल?
0: आजकाल आपण बऱ्याच वेळा ऐकतो मेडिकल हेल्थ चेकअप, ही गोष्ट रिसेंटली आली नाही पण बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये चालू आहे. जपानसारख्या देशांमध्ये तर याला इतका इम्पॉर्टन्स आहे की ते म्हणतात की कॅन्सर हा ट्रीटेबल डिसीज आहे. आपल्याकडे आपण म्हणतो कॅन्सर हे डेडली डिसीज आहे, म्हणजे कॅन्सरनं तर आपण काहीच नाही होत. पण जपानमध्ये ते म्हणतात की कॅन्सर हा ट्रीटेबल आहे, जसं आपण ताप सर्दी खोकला ट्रीट करतो तसं ते इझिली कॅन्सरला ट्रीट करतात. हे का म्हटलं जातं, कारण ते हेल्थ चेकअप रुटीनली केलं जातं त्यांच्याकडे. एव्हरी इयरली ते हेल्थ चेक करतात. कॅन्सरच्या इनिशियल म्हणजे फर्स्ट स्टेज पण आली नसते तेवढ्या ते डिटेक्ट झालेला असतो, त्यामुळे त्याला ट्रीट करणं खूप इझिली ते ट्रीट होतं. त्यामुळे हेल्थ चेकअप जर व्यवस्थित आपण जर मेंटेन ठेवला ॲन्युअली किंवा एव्हरी 6 months जर व्यवस्थित जर केला गेला तर कॅन्सरसारख्या एकदम गंभीर आजारालासुद्धा आपण व्यवस्थित इझिली ट्रीट करू शकतो. मोस्टली काय होतं, आपण इग्नोरट राहतो. साधा ब्लड प्रेशर, डायबिटीस पण डिटेक्ट केला जात नाही जोपर्यंत ॲडव्हान्स स्टेजवर जात नाही. त्यामुळे हेल्थ चेकअप जर असेल तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून डायबिटीस आणि ब्लड प्रेशरपर्यंत सगळं डिटेक्ट होतो, अकॉर्डिंगली आपण ट्रीट करू शकतो त्यांना.
1: सर, म्हणजे कोणत्या वयानंतर कोणत्या तपासण्या नियमित कराव्यात?
0: मी आजकालच्या लोकांचं लाईफस्टाईल बघता आफ्टर 30 किंवा आफ्टर 35 ॲन्युअली ॲटलिस्ट ब्लड प्रेशर अँड ब्लड शुगरवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आफ्टर 45 कम्प्लीट हेल्थ चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओबेसिटी जर असेल तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल, मग ते 20 असो 25 असो, त्यांनी हेल्थ चेक ॲटलिस्ट सेकंड इयरली तरी हेल्थ चेकअप केलाच पाहिजे. आणि आफ्टर 60 तर कंपल्सरी हेल्थ चेकअप ॲन्युअली म्हणजे वर्षातून एकदा करणं खूप जास्त गरजेचं आहे.
1: खरंच सर, हे खरं आहे. सर, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी प्रथम कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि डॉक्टरांकडे कधी तातडीने जावं?
0: आपत्कालीन गोष्ट म्हणजे एक्झॅक्टली जर समजा कोणाला हार्ट अटॅक आला असेल किंवा अचानक बेशुद्ध पडला असेल तर आसपासच्या लोकांनी पहिलं बघावं की तो पेशंट पडला आहे ती जागा सेफ आहे का पेशंटसाठी आणि त्याच्या आसपासच्या लोकांसाठी सेफ आहे का. जर नसेल तर त्यांना सेफ ठिकाणी आणून ठेवणं ही सर्वात मोठी फर्स्ट स्टेप राहील. आणि त्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे डायरेक्ट पेशंटला ट्रीटमेंट किंवा काय देण्याची गरज नसते. पहिलं आहे ते 108 कॉल करा, ॲम्ब्युलन्सला बोलवून घ्या आणि तोपर्यंत पेशंट श्वास घेतो आहे का, श्वास घेत नसेल तर त्याला CPR द्यायला सुरू आपण करू शकतो. जर तो श्वास घेत असेल तर त्याला व्यवस्थित त्या उलटी होत आहे का तर ते बघायचं. उलटी होत असेल तर कुशीवर झोपवणं किंवा अजून काय समजा त्याला ब्लिडिंग होत असेल, ॲक्सिडेंट झाला आहे, कुठे ब्लिडिंग झालं, कुठे टेअर आहे, तर स्वतःच्या कपड्याचा एक गोळा बनवून त्या ब्लिडिंग साईटवर प्रेशर देऊन ठेवणं, म्हणजे जास्त ब्लिडिंग होणार नाही आणि ॲम्ब्युलन्स येऊन ॲम्ब्युलन्स त्या डॉक्टर पण पोहोचेपर्यंत पेशंट सर्व्हाइव्ह होईल, म्हणजे डॉक्टरांना थोडा चान्स मिळेल त्याला ट्रीट करायला. यासाठी छोटे छोटे स्टेप्स आहेत. पहिलं पेशंटला सेफ जागे ठेवणं, दुसरी स्टेप म्हणजे ॲम्ब्युलन्सला कॉल करणं आणि तिसरी स्टेप प्रायमरी केअर देणं, मग ती CPR असो किंवा ब्लिडिंग वुंडवर प्रेशर देणं असो. या बेसिक गोष्टी केलं तरी मोर देन इनफ सफिशियंट डॉक्टरना मदत होते त्या पेशंटला ट्रीट करायला. आणि एक गोष्ट मी सांगू शकतो की कुठच्याही प्रकारचं गोळी, इंजेक्शन किंवा पाणी जरी पेशंटला देऊ नये अशा सिच्युएशन्समध्ये. कदाचित गोळी द्यायला गेले किंवा पाणी द्यायला गेले बेशुद्ध आहे म्हणून, म्हणून ते ॲस्पिरेट होऊ शकतं, न्युमोनियाची रिस्क वाढू शकते आणि पेशंटला खूप जास्त ते धोकादायक होऊ शकतं. यासाठी प्रायमरी 2-3 गोष्टी कराव्यात, पण ट्रीटमेंट पार्टमध्ये जाऊ नये. उगाचच अशा सेन्सिटिव्ह ठिकाणी आपण काहीतरी मदतीपेक्षा जास्त नुकसान करतो. आणि इमिडिएट जशी ॲम्ब्युलन्स येते तसं आपण डॉक्टरकडे शिफ्ट करू शकतो.
1: आधुनिक तंत्रज्ञान, ECG, इकोकार्डिओग्राफी आणि अतिदक्षता विभागातील प्रगत उपचारांपद्धतीमुळे रुग्णसेवेत कोणते सकारात्मक बदल झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं?
0: या नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याचशा गोष्टी आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण सगळीच चेंज झालेली आहे. जर हार्ट डिसीजेस असतील तर आपण ECG इकोमध्ये आधी डिटेक्ट केलं, समजा हार्टची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली असेल तर अकॉर्डिंगली ट्रीटमेंट इमिडिएट चेंज होते. मग आपण त्यांना फ्लुइड किती द्यायचं म्हणजे सलाईन किती द्यायचं आहे तर ते आपण ठरवू शकतो. पूर्वी या फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे फ्लुइड आपण किती द्यायचं म्हणजे सलाईन किती द्यायचं हे अंदाजपंच द्यायचं असतं. कधी कधी सलाईनचं प्रमाण जरी वाढलं तरी ते पेशंटला पॉइझनचं काम करू शकतं. त्यामुळे ह्या जर गोष्टी आपल्याकडे आता हँडी असल्यामुळे आपण त्याला व्यवस्थित डिटेक्ट करून सलाईन किती द्यायचं आहे किंवा सलाईन न देता अजून दुसरी औषधं प्रयत्न करायचा आहे का, तर या गोष्टींना आपण व्यवस्थित या नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे लाईन ऑफ मॅनेजमेंट अकॉर्डिंगली प्लॅन करू शकतो. रिसेंटली आता ECG आणि इको बरोबर CT scan आणि MRI सुद्धा आहेत, त्यामुळे स्ट्रोकचे केसेस किंवा ऍक्सिडेंटचे केसेस यांना आपण इमिडिएट स्कॅन करून अकॉर्डिंग ट्रीटमेंट लाईन ऑफ मॅनेजमेंट त्यांना कन्झर्वेटिव्हली मेडिकली मॅनेज करायचं आहे का की आपण त्याला शस्त्र किंवा सर्जरीसाठी पुढे शिफ्ट करायचं आहे, या गोष्टींचा डिसिजन पण या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपण इमिडिएट घेऊ शकतो. त्यामुळे कसं सुरुवातीच्या जो गोल्डन पिरियड असतो, इनिशियल काही मिनटं किंवा काही तास असतात, त्यामध्ये आपण इमिडिएट ॲक्ट करू शकतो आणि पेशंटची लाईफ सेव्ह करू शकतोच, पण त्याची सेव्ह झाल्यानंतरची डिसेबिलिटी जी म्हणतो ती पण बऱ्याच प्रमाणात आपण कमी करू शकतो. म्हणजे पेशंट जगल्यानंतर सुदृढ किंवा हेल्दी जगणं की तो डिसेबल आहे ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यांनी ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यावर आपल्या पायावर उभं राहून आपली रेग्युलर ड्युटीज कम्प्लीट करता आली पाहिजे. त्यासाठी या नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मदत घेऊन आपण चांगले रिझल्ट देऊ शकतो.
1: अच्छा सर, खूप छान. आणि असे चांगले चांगले सकारात्मक बदल आता आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला मिळालेले आहेत. सर, आज वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगाल?
0: तर नवीन जनरेशन आहे त्यांना मी एकच सांगेन की पेशन्स आणि एम्पथी म्हणजे समोरच्याचं दुःख समजून घ्यायची इच्छा ठेवणं ही सर्वात मोठी आहे. आजकाल या फास्ट जगामध्ये कोणाला वेळ नसतो. पेशन्स तेवढे डेव्हलप झाले पाहिजेत की समोरच्याला काय झालं आहे ते आपल्याला फील व्हावं, त्यानंतरच आपण त्याला ट्रीट करू शकतो आणि त्याचं लाईफसह सुधारतं. त्यामुळे नवीन डॉक्टरांनी एम्पथी आणि पेशन्सवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.
1: खूप छान सर. डॉक्टर, राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त सहकारी डॉक्टरांना, रुग्णांना आणि आपल्या सर्व श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: तुमचे आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे हे वाक्य माझ्या आईने मला पूर्वी सांगितलं होतं, हे माझ्या मनात घर करून ठेवलेलं आहे. तर हीच गोष्ट मी माझ्या बंधू डॉक्टरांना आणि श्रोत्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे आरोग्य व्यवस्थित मेंटेन ठेवणं म्हणजे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणं, डाएटवर व्यवस्थित लक्ष ठेवणं, त्याने तुमचं आत्ताचं आणि फ्युचरचं आरोग्य व्यवस्थित मेंटेन राहील. आणि तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा, आरोग्याला प्राधान्य द्या, आनंदी राहा, या सर्व गोष्टींवर सर्वांनी महत्त्व द्यायचा प्रयत्न करा.
1: श्रोते हो, खरंच डॉक्टर हे केवळ आजारांवर उपचार करणारे नाही तर अनेकांना आशेचा किरण दाखवणारे असतात. त्याचवेळी त्यांच्यासुद्धा मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे ही देखील समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. आजच्या विशेष मुलाखतीतून श्रोत्यांना निश्चितच आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळालं असेलच असा विश्वास आहे. डॉक्टर, आपण दिलेली मोलाची माहिती, आरोग्यविषयक मार्गदर्शन यासाठी आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, निरोगी रहा, सुरक्षित रहा आणि नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
0: मला आजच्या दिवशी गेस्ट म्हणून बोलावल्याबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद.
2: श्रोते हो, राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य संवादमध्ये डॉक्टर महादेव पोकळे यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन

0: AIR या मोबाईल ॲपवर देखील. श्रोते हो, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या प्रत्येक श्वासासाठी अहोरात्र झटणाऱ्या या सर्व डॉक्टरांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता आपण सर्वांनी व्यक्त करूया. त्यांच्या ज्ञानाला, समर्पणाला, सेवाभाव वृत्तीला आणि माणुसकीला आजच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्तानं मनापासून सलाम आहे.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
0: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. मंडळी, हिंदुस्थानी संगीतशैलीच्या ढंगानं बासरीवादन करणारे ख्यातनाम बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचा आज 88 वाढदिवस आहे. तर त्यांना उत्तम दीर्घायू आरोग्य मिळावं यासाठी आपल्या सिंधुदुर्ग आकाशवाणीतर्फे मनापासून शुभेच्छा देऊया. मंडळी, पंडित शिवकुमार शर्मा जे संतुरवादक आहेत आणि बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया या दोघांनी मिळून काही हिंदी चित्रपटांना एकत्र संगीत दिलंय आणि संगीत देताना त्यांनी नाव वापरलंय शिवहरी. तर हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी आणि शिवकुमार शर्मा यांचं संतुरवादन असलेलं एक गाणं आता आपण ऐकणार आहोत. सिलसिला या चित्रपटातलं हे गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय शिवहरी यांनी आणि गायलंय. ओळखा

तर मंडळी, तुम्ही ओळखलं असेलच, हे गाणं गायलं होतं अमिताभ बच्चन यांनी. आणि या गाण्याबरोबरच आपला कार्यक्रम इथेच समाप्त झाला. 6 वाजत आलेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करतोय. पुन्हा भेटूया 6:05 आपल्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये.

0: श्रोत्यांनो, शब्दांच्या दुनियेत सुरुवात करून अभिनयाच्या पडद्यावर आपलं ठसो उमटवलेले लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी खास गजाली.
1: त्यामुळे हे जे सांगते तुम्ही वाचक आणि प्रेक्षक, ही प्रक्रिया तयार कुटुंबात होऊ गई. प्रत्येकाची जबाबदारी आहे. अचानक सगळे तयार होणार
0: नाही,
1: सगळेच कलाकार होणार नाही. काही लोक प्रेक्षक तयार होतील ना, चांगला काय बघू जातात तरी. सगळेच लेखक होणार नाही, पण चांगले वाचक निर्माण होतील.
0: ऐकूक विसरू नका, फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर शुक्रवारी 3 जुलै 2026 रोजी सांच्या 5:30 संवाद साधलो असा नेत्रप्रभा दळवी यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
3: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
4: मंडळी, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये ज्या आपण म्हणी वापरतो त्या म्हणींचा उल्लेख केलेला एक अतिशय सुंदर लोकगीत आपण ऐकलं शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातनं. गडकिल्ले, संत परंपरा आणि समृद्ध साहित्याबरोबरच वैविध्यपूर्ण आणि समृद्ध लोकसंगीत परंपरेतही आपला महाराष्ट्र, आपलं राज्य हे तितक्याच दिमाखानं प्रतिबिंबित होतं. या मातीतल्या लोकजीवनाचा श्वास म्हणजे लोकसंगीत. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या उठांवरचं गाणं, जात्यावरच्या ओव्या, सण उत्सवांमधील फेर, गोंधळ, भारूड, त्याशिवाय सकाळी येतो तो वासुदेव, त्याची गाणी, पोवाडे, लावणी, गोंधळी गीतं, कोळी गीतं, अशी कितीतरी लोकरूपं आपल्या या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला समृद्ध करत आली आहेत. तर असंच एक गाणं ऐकूया, जत्रेचा उल्लेख असलेलं शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं अप्पा कांबळी यांची ही रचना आहे. तुम्हाला नक्की आवडेल, ऐका.

Rame, rame! कटिन घोंगडा घेऊन द्या की रामाला बी जत्रा ला।

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
2: मंडळी, लोकजीवनामधलं जे आनंद असेल, दुःख असेल, केलेले श्रम असतील, भक्ती असेल, निसर्गावरचं प्रेम असेल, संघर्ष असतील आयुष्यामधले, परंपरा असतील आणि सामाजिक मूल्य यांचं जिवंत दर्शन या लोकसंगीतामधनं आपल्याला घडतं। पिढ्यानपिढ्या कानोपकानी प्रवास करत आलेली ही गाणी आजही आपल्याला आपल्या मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात, ती सुद्धा घट्टपणे। तर ऐकूया मोठेवरचं गाणं। शाहीर पुंडलिक फरांदे यांची ही रचना त्यांनीच गायली आहे, संगीत आहे मधुकर पाठक यांचं।

0: श्रोत्यांनो, शब्दांच्या दुनियेत सुरुवात करून अभिनयाच्या पडद्यावर आपलो ठसो उमटवलेले लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी खास गजाली.
1: त्यामुळे हे जे सांगते तुम्ही वाचक आणि प्रेक्षक ही प्रक्रिया तयार कुटुंबात होऊ गई. प्रत्येकाची जबाबदारी आहे. अचानक सगळे तयार होणार
0: नाही,
1: सगळेच कलाकार होणार नाही. काही लोक प्रेक्षक तयार होतील ना, चांगला काय बघूचा तात्री. सगळेच लेखक होणार नाही, पण चांगले वाचक निर्माण होते.
0: ऐकूक विसरू नका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून XM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर शुक्रवारी 3 जुलै 2026 रोजी सांच्या 5:30 संवाद साधलो असा नेत्रप्रभा दळवी यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
4: मंडळी, काळ बदलला, आपली जीवनशैली बदलली आणि त्याप्रमाणे संगीताचे प्रवाह सुद्धा बदलले, पण लोकसंगीताची गोडी मात्र आजही तितकी सविटेने का? कारण या गाण्यांमध्ये ना कृत्रिमतेचा अजिबात लवलेश नसतो, उलट असते ती केवळ जगण्याची सहजता आणि भावनांची निर्मळ अभिव्यक्ती. आजच्या कार्यक्रमातून याच समृद्ध लोकसंगीत परंपरेचा आपण थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तो नक्की आवडला असेल. या सुरेल प्रवासात लोकसंगीताचे विविध रंग, त्यामागचं सहजीवन, लोकजीवन आणि त्याची सांस्कृतिक श्रीमंती सुद्धा अनुभवली आहे. तर कार्यक्रमातलं असंच आणखी एक शेवटचं गाणं ऐकूया. अजित कडकडे आणि शैला चिखले यांनी गायलेली ही रचना आहे शांताराम नांदगावकर यांची. नंदू होनप यांची चाल आहे, ऐकूया.

मंडळी अजित कडकडे आणि शैला चिखले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. 6:25 झाली आहेत. FM 103.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या गुरुवार 2 जुलै प्रातःकालीन प्रसारण नेहमीप्रमाणेच 5:51 सुरू होईल. मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संकेतधून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम तर 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी सुनील मरभळ सहाय्यक निबंधक कुडाळ यांच्याशी मुकुंद चिलवंत जिल्हा माहिती अधिकारी सिंधुदुर्ग यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करू. 6:05 ऐकू शकाल सुगम संगीत. 6:25 शुक्रवार दिनांक 3 जुलैच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. तर 6:30 आमच्या ट्रान्समीटरवर ICC वुमन T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या क्रिकेट संघांदरम्यान द ओव्हल स्टेडियम लंडन इंग्लंड इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन खेळ संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. त्याचवेळी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर भक्तीसंगीत प्रसारित होईल. त्यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. 7:10 7:11 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रमही आपण ऐकू शकाल. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा उद्याच्या म्हणजेच गुरुवार दिनांक 2 जुलैच्या कार्यक्रमांची. आता ऐकूया आजचा सुविचार. प्रत्येक सूर्योदय हा याचा पुरावा असतो की जीवन अजूनही तुमच्यावर विश्वास ठेवतंय आणि तुम्हाला पुन्हा एक संधी देतं. मंडळी, आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा नवीन आशा घेऊन उगवतो. सूर्योदय जसा अंधार संपवून प्रकाश घेऊन येतो, तसंच प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात नवी उमेद, नवी प्रेरणा आणि नवी शक्यता घेऊन येतोच येतो. आणि म्हणून प्रत्येक नव्या दिवसाचं स्वागत हसत मुखानं करूया आणि विश्वास ठेवूया.

मंडळी 6:30 झाली आहेत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेनं करणार आहोत. बाभ बोरकर यांची ही रचना संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. ऐकूया.

मनाला शांत करणारी ही बाभ बोरकर यांची सुंदर प्रार्थना आपण ऐकली. म्हणजे मंडळी, प्रार्थना करतो तेव्हा आपलं मन निर्विचार झालं, अहंकार विरघळला आणि आपलं हृदय निर्मळ झालं ना की प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचतेच पोहोचते. आणि म्हणून त्यासाठी एकांताची जरुरी आहे. गर्दीत बघा, आपण अनेक भूमिका निभावत असतो पण एकांतामध्ये ना त्या साऱ्या भूमिका मागे पडतात आणि उरतो तो केवळ निर्मळपणा. आणि अशा निर्मळ मनाशीच देवाचा संवाद शक्य होतो असं आपले संत सांगून गेलेत. तर मधुकर जोशी यांची एक अशीच सुंदर प्रार्थना आहे, त्यांनी लिहिलेली. सुधीर फडके आणि उषा अत्रे यांचा स्वर आहे आणि संगीतबद्ध केली आहे साक्षात यशवंत देवांनी. ऐकूया.

0: मी जिथे जाई न तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा. किती सुंदर शब्द आहे आणि पूर्ण पूर्ण पूर्ण प्रार्थनाच खूप सुंदर आहे. अगदी मनापासून जर तुम्ही त्याचे शब्द ऐकलेत ना, तर तुम्हाला भावल्याशिवाय राहणार नाही. इतके सुंदर शब्द मधुकर जोशी यांचे. मंडळी, रोजच्या धावपळीतनं हा काही मिनिटांचा प्रार्थनेसाठी जेव्हा आपण अवधे काढतो ना, तेव्हा सारे आवाज शांत होतात आणि आपल्या हातून एक नवा स्वर आपल्याला ऐकू यायला लागतो, आणि तो स्वर असतो परमेश्वराच्या सान्निध्याचा. प्रार्थना अंतर्मन अधिक स्वच्छ करते, यात काय शंका आहे? प्रत्येकाने अनुभूती घ्यावी. या नोटवर ऐकूया तुम्हाला सगळ्यांना आवडणारी ही प्रार्थना. वसंत निनावे यांची, रामदास कामत यांचा स्वर आहे, यशवंत देवांचंच संगीत आहे. ऐकूया.
1: श्रोते हो, जरूर ऐका.

आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।

मंडळी, भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण देशावरची भक्ती, त्या भक्तीचं स्फूर्ती देणारं, देशभक्ती जागवणारं गाणं आपण रोज ऐकतो. तर आज आपण ऐकणार आहोत राजा मेहदी अली खान यांची रचना, संगीत गुलाम हैदर यांचं आहे. ऐकूया.

श्रोते हो, मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, खान मस्ताना आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथंच समाप्त करण्याची मला परवानगी द्या. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा सायंकाळचे 6:55 होत आहेत. आता काही संदेश आणि जाहिरातींनंतर ठीक 7 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करतोय. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन आणि रात्री 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रमही आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आपल्या इकडे पावसाला दमदार सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपली आणि आपल्या जवळच्यांची योग्य ती काळजी घ्या. उद्याचा दिवस आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदाची बरसात करणारा येवो या सदिच्छेसह मी शिल्पा निगुडकर आता आपल्या सर्वांचा निरोप घेतीये. पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन गाण्यांसह. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: बलसागर भारत हो. वन संवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं, मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. 7:10 झालेली आहेत. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वन

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आहार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5,000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना IVF केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्री बीज तस्करी, IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन, वनविभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आंबेडकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत दोनपेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून एका अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
0: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
1: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 एमआरसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआरसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्या झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

0: सभागृह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे 3 प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. श्रोते, आज बुधवार भारतीय सौरदिनांक 10 आषाढ शके 1948 दिनांक 1 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये आकाश ढगाळलेलं असेल. बहुतेक सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि श्रोतेव, आजच्या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान विषय आहे कोकणातील फळझाड लागवड, आणि मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर राजेश मांजरेकर. सूत्रसंचालन सुवर्णा कुलकर्णी यांनी केलेलं आहे. सादर करते रोशन जाधव. ऐकूया तर कोकणातील फळझाड लागवड या विषयावरील हॅलो शंका समाधान.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, आज आपण कोकणातील फळझाड लागवड याविषयी बोलणार आहोत, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता आपण बघतो की कोकणात प्रामुख्यानं बरेच फळझाडांची लागवड ही केली जात असते. आंबा, काजू, फणस, कोकम हे सगळे आहेच, तर यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. आणि आताचा हा जो खरीपचा हंगाम आहे, तर या हंगामात साधारण ही लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. तर ही जी फळझाडांची लागवड आहे, म्हणजे आता सध्याची स्थिती कशी आहे त्याची, काय सांगाल तुम्ही?
2: हा जो आपल्याकडे आता पावसाळ्यामध्ये फळझाडांची जी लागवड केली जाते, तत्पूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी लागवड करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जागेची परिस्थिती
1: बरोबर,
2: त्याचबरोबर आपल्याकडचं हवामान ह्या गोष्टींचा विचार करून आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. आता आपण जे परिस्थिती बघितली तर ह्या वर्षी पाऊस हा उशिराने सुरू झालेला आहे, आणि काही ठिकाणी पडत आहे तर काही ठिकाणी मध्येच खंड पडलेला आहे. तर फळबाग लागवड करण्यासाठी पावसाळ्याच्या नंतरची ही जी स्थिती आहे ही योग्य आहे.
1: बरं,
2: परंतु कसं आहे, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अजून पुरेसं पडलेलं नाही त्या ठिकाणी थोडीशी वाट बघितली तरी सुद्धा चालू शकतं. परंतु तत्पूर्वी आपल्याला त्याची तयारी जी आहे ही एप्रिल मे महिन्यापासून करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला संभाव्य फळबाग लागवड करायची आहे, आपल्याला त्या ठिकाणी जागेची साफसफाई असेल किंवा फळझाडांच्या लागवडीसाठी खड्डे खणणं असतील, त्यांच्यातले लागवडीचं अंतर लक्षात ठेवून ते खड्डे खणून ठेवणं, ह्या सगळ्या ज्या बाबी ज्या आहेत ह्या आपल्याला फार पूर्वी म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे.
1: याविषयी सर आपण बोलूया कार्यक्रमातला पहिला फोन घेऊ.
3: नमस्कार.
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: माझं नाव आशिष नरेश समर्थ आहे. मी वाडा तालुका जिल्हा, मी एक शेतकरी आहे. मला या आपल्या भागामध्ये फळझाडांची लागवडची आहे, परंतु त्यांची लागवड करताना खड्डा नेमका किती खोदावा, म्हणजे आंब्यांची लागवड करायची असेल आणि त्याच्यामध्ये खत कसं टाकावे, कुठली कुठली टाकावे जेणेकरून झाड चांगलं मजबूत होईल आणि त्याच्या मुळांना कीड धरणार नाही, या व्यवस्थापनाविषयी मला माहिती मिळावी.
1: डॉक्टर राजेश मांजरेकर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
2: नमस्कार. आपण चांगला प्रश्न विचारला. आंब्याच्या लागवडीसाठी आपल्याला ज्या वेळेला आपण खड्डा करत असतो तर साधारणपणे हे खड्डे जे आहेत हे लागवडीपूर्वी 1 ते 1.5-2 महिने अगोदर करणं गरजेचं आहे. आता आंब्याचा आपल्याला जर पारंपरिक लागवड करायची असेल तर 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे, आणि आपल्याला घन लागवडीकडे वळायचं असेल तर 5 बाय 5 मीटर अंतरावरती झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. आता आंब्यासाठी जो खड्डा आपल्याला जो खोदायचा आहे त्याचं जे आकारमान जे आहे ते साधारणपणे 1 घनमीटर आकाराचा खड्डा आपल्याला त्या ठिकाणी खणणं गरजेचं आहे. म्हणजेच 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असा तो खड्डा आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये खणणं गरजेचं आहे. हा खड्डा खणल्यानंतर एक साधारणपणे 15 ते 20 दिवस उन्हामध्ये चांगला तापू द्यायचा आहे, आणि तो तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 घमेली शेणखत किंवा कंपोस्ट, 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मातीने तो खड्डा भरून घ्यायचा आहे. आणि ह्या भरलेल्या खड्ड्यामध्ये 1-2 पाऊस पडून गेल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी तुमचं जे काय जात हवी असेल आंब्याची त्या इच्छित जातीचं कलम त्या ठिकाणी त्या भरलेल्या खड्ड्यामध्ये आपल्याला लावायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला खड्डा खणणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर खड्डा ज्या वेळेला आपण मातीने भरत असतो तापल्यानंतर त्यामध्ये आपण साधारणपणे 100 ग्रॅम 1.5% क्लोरोपायरीफॉसची पावडर जी आहे ही वाळवीच्या प्रतिबंधासाठी आपण जर टाकली तर त्याच्यामुळं कलमांना वाळवीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. तर ही काळजी आपल्याला खड्डा भरताना आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि आपण सुरुवातीला खतं टाकलेली असल्यामुळं शेणखत किंवा सिंगल सुपर फॉस्फेट तर पहिल्या वर्षी काय आंब्याच्या झाडाला खतं टाकण्याची तेवढी काही गरज नसते. मात्र त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षापासून आपल्याला मग 1 वर्ष झाल्यानंतर मग त्याला थोडं थोडं खत हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. ते सुद्धा साधारणपणे समजा जर सुपलासारखं खत देत असाल तर एक साधारणपणे 300 ते 400 ग्रॅम खत त्या ठिकाणी जर दिलं तरी सुद्धा ते पुरेसे ठरू शकतं.
3: झाड लावल्यानंतर साधारणतः तिथे पाणी साचू नये म्हणून काय करता येईल?
2: पाणी त्या ठिकाणी साचू नये म्हणून काय करायचं आहे, आपल्याला खड्ड्याच्या वरती आपण माती जी असते ती झाडाच्या बुंद्यावरती त्या ठिकाणी ओढून घ्यायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही. समजा जर पाणथळ जमीन असेल तर अशा ठिकाणी आपल्याला शक्यतो फळझाडांची लागवड ही पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच करणं गरजेचं आहे. समजा जर पाणथळ जमीन असेल किंवा जरासं पाणी साचत असेल पावसाच्या हंगामात त्या ठिकाणी जरासा मातीचा उंचवटा करायचा आहे आणि त्याच्यावरती झाड लावायचं आहे. तर ह्या पद्धतीची जराशी आपण काळजी घेतली तर त्या ठिकाणचं पाणीचा आपल्याला जो प्रश्न जो आहे तो सोडवता येऊ शकतो.
1: नक्कीच, धन्यवाद समर्थ आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की फळझाडांची जी लागवड आहे तर आता आंब्याबद्दल आपण बोललो परंतु प्रामुख्यानं कोकणातलं फळझाड जे आहे तर ते काजू जे आहे तर या काजूची लागवड जी आहे तर ही साधारण कशा प्रकारे केली जाते?
2: या पद्धतीने आंब्याची आपण लागवड केली तर आंबा काजू ही कोकणातले कोरडवाहू फळ पिकं समजली जातात म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं समजली जातात. मात्र झाडाच्या आकारमानानुसार त्यांच्या लागवडीचं अंतर हे विभिन्न आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आंब्याला ज्या पद्धतीने आपण 10x10 मीटर अंतरावरती लागवड करतो तर काजूची लागवड ही साधारणपणे 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतरावरती केली जाते.
1: सर कार्यक्रमातला पुढचा फोन घेऊया. नमस्कार, हॅलो शंका समाधान.
4: नमस्कार मॅडम.
1: हा बोला.
4: मी अनिल मोरेश्वर पाटील, राहणार वाणगाव, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. आमच्या इथे कसं आहे चिकूची बागा जास्त आहे. चिकूला जो प्रॉब्लेम येतो फायटोथोरा आणि फळमाशीचा प्रॉब्लेम भरपूर येतो.
1: बरं बरं.
4: आणि एक दुसरा प्रश्न आहे आंबा हा पण आमच्या इकडे होतो. आंबा आमच्याकडे टायमाला फळमाशीचा प्रॉब्लेम आहे तो भरपूर होतो, कंट्रोल होत नाही तो कॅप लावून सुद्धा.
1: डॉक्टर राजेश मांजरेकर उपस्थित आहे, ते उत्तर देतील.
2: चिकूच्या झाडामध्ये फायटोप्थोरा आणि फळमाशीचा जो प्रॉब्लेम होतो तर फायटोप्थोरा हा बुरशीजन्य रोग आहे आणि त्या ठिकाणी बागा ज्या आहेत त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी बागांना सूर्यप्रकाश मिळत नाही किंवा पाण्याचा चांगला निचरा होत नाही त्या ठिकाणी हा फायटोप्थोराचा त्रास हा संभवतो. तर त्यासाठी आपल्या बागेचे जे आहे ती योग्य पद्धतीने छाटणी करून सूर्यप्रकाशाचं नियोजन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बागेमध्ये पाणी साठणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि एक प्रभावी नियंत्रण म्हणून 0.1% कार्बेंडेझिमची फवारणी समजा जर आपण बागेमध्ये घेतली तर फायटोप्थोरा बुरशीवरती आपल्याला काहीशा प्रमाणात नियंत्रण हे करता येऊ शकेल. दुसरा आपण जो प्रश्न विचारला होता तो फळमाशीविषयीचा होता. तर फळमाशीविषयी विद्यापीठाने रक्षक सापळा तर त्या रक्षक सापळ्याचा हेक्टरी आपण समजा जर 4 रक्षक सापळे या बागेमध्ये लावलेत तर त्या ठिकाणी आपल्याला फळमाशीचं सुद्धा नियंत्रण हे बऱ्यापैकी करता येऊ शकेल. मात्र फळमाशीने पोखरलेली जी किंवा खाल्लेली जी किंवा गळून पडलेली फळं जी असतील चिकूची ती बागेतून आपण नित्यनियमाने साफ केली पाहिजेत म्हणजे बागेमध्ये तशीच पडून न ठेवली पाहिजेत. कारण की फळमाशीचा जीवनक्रम जो आहे हा जमिनीतून किंवा मातीतून सुरू होतो आणि त्याच्यासाठी नियंत्रण जे आहे ते प्रभावीरित्या जर करायचं असेल तर सापळे त्या ठिकाणी लावणं हे गरजेचं आहे. आणि आंब्यामध्ये सुद्धा फळमाशीसाठी सापळे लावणं हे गरजेचं आहे. आणि शक्यतो कसं आहे ह्या फळमाशी जी आहे ठराविक हंगामामध्ये तिथे जास्त म्हणजे उपद्रव जाणवतो तर त्या फळं जी आहेत ही लवकरात लवकर काढली घेणं हे गरजेचं आहे. कधी कधी काय करतो की आंब्याच्या झाडावर जास्त ओव्हर मॅच्युरिटीसाठी फळं जी आहेत ही काढायला आपण उशीर करतो आणि त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव हा वाढायला लागतो. तर त्याच्यासाठी ती काळजी घेणं गरजेचं आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून त्या ठिकाणी जर आपण सापळे लावायचं सुरुवात केलं फळमाशीपासून नियंत्रण हे निश्चितपणे मिळू शकतं.
1: धन्यवाद पाटील आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की काजूची जी लागवड आहे तर ही
2: काजूच्या बाबतीत सांगायचं झालं तर काजूची लागवड ही साधारणपणे 7x7 मीटर अंतरावरती किंवा 8x8 मीटर अंतरावरती केली जाते. आता काजूसाठी लागवड करताना आपल्याला जे खड्डे जे घ्यायचे आहेत हे साधारणपणे 2 फूट लांब रुंद आणि खोल या आकारमानाचे खड्डे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला 1 जमिनीत शेणखत टाकायचं आहे, त्याबरोबर एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे आणि एक 50 ग्रॅम आपण मुंग्यांची फॉलिडॉल पावडर मिळते ती त्या खड्ड्यामध्ये टाकून ते खड्डे जे आहेत हे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यायचे आहेत. आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर मग आपल्याला इच्छित जातीचं चांगलं काजूचं वेंगुर्ला 4 असेल, वेंगुर्ला 7 असेल, वेंगुर्ला 8 असेल अशा चांगल्या जातीवंत कलम त्या ठिकाणी लावणं हे गरजेचं आहे.
1: बरोबर. आणि सर आता जेव्हा आपण लागवड करतो परंतु या झाडांची निगा घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं, तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
2: निश्चितच. आता आपण जी फळझाडांची लागवड करतो तर ती साधारणपणे 1 ते 2 वर्षाची कलमांची आपण लागवड करण्याला प्राधान्य देत असतो. ही लागवड केल्यानंतर त्याची निगा राखणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे.
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
5: मी दिगंबर गोविंदराव सांगळे, पारडी तालुका औंढा जिल्हा हिंगोली इथून बोलतो सर. आमच्या भागात ते जांभळीचे सुधारित वाण कुठे भेटेल?
1: बर, डॉक्टर राजेश मांजरेकर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील.
2: नमस्कार शेतकरी मित्र हो, पण जो प्रश्न विचारलात की आपल्याकडे जांभळाचं वाण नाहीये, जांभळाचं दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने जांभळाचं सुधारित वाण प्रसारित केलेलं आहे लागवडीसाठी कोकण बहाडोली नावाने. ते कोकण बहाडोलीची कलम आपल्याला दापोली विद्यापीठात सुद्धा मिळू शकतील किंवा आपल्याकडे ज्या शासकीय नर्सऱ्या ज्या आहेत आपल्या म्हणजे कोकण विभागात
5: परभणी विद्यापीठात मिळेल का?
2: हा मिळू शकेल. म्हणजे आता कसं माहिती आहे का की त्या ठिकाणी जर त्यांच्याकडे मातृवृक्षाची त्यांनी लागवड केलेली असेल आणि ते त्याचे कलम बांधत असतील तर ते तुम्हाला परभणी या ठिकाणी सुद्धा मिळू शकेल, नाहीतर मग तुम्हाला दापोली इथून कृषी विद्यापीठातून ते मिळू शकेल. कसं असतं की ही कलम जी असतात ही जशी शासकीय रोपवाटिकेत असतात त्याचबरोबर खाजगी रोपवाटिकेत सुद्धा ती विक्रीसाठी उपलब्ध असतात. तुम्हाला त्या पद्धतीने जे कुठलं ठिकाण जवळ पडेल तुमच्या हिंगोलीतून तर त्या पद्धतीने तुम्हाला ते संपर्क साधून त्या ठिकाणी आपली मागणी नोंदवावी लागेल.
1: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की झाडांची जी निगा आहे.
2: बरोबर. फळझाडांची आपण लागवड केल्यानंतरचा प्रश्न उरतो तो म्हणजे निगा काय घ्यायची याचा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण लागवड करतो ते लागवड करताना कलम किंवा रोपं लावत असतो घेतलेला असेल खड्डा तर तो अतिशय जास्त खोलवर जाणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. निदान कलमाचा जोड जो आहे हा मातीच्या वरती राहील याची नेहमी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय असतं की कलमाच्या जोडावरती प्लास्टिकची पट्टी बांधलेली असते तर ती प्लास्टिकची पट्टी जी आहे ती समजा जर बांधलेली असेल तर ती सोडणं गरजेचं आहे. तिसरं आपल्याला काळजी घ्यायची आहे की कलमांचं वारापासून रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी एखादी काठी किंवा त्या ठिकाणी आधारासाठी एखादं बांबूच्या एखादी पट्टी म्हणा ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली ती ठेवून त्याला कलम जे आहे
1: म्हणजे जेणेकरून ते कोलमडणार
2: नाही ह्याच्यासाठी आपल्याला ते सेल्सर बांधून घ्यायचं.
1: बरोबर.
2: त्याच्यानंतर महत्वाचं आणखी हे आहे पण लागवड करतो पण कोकणासारख्या ठिकाणी काय होतं भटकी जनावरं असतात किंवा रानटी प्राणी असतात तर ते लावलेल्या झाडांचं नुकसान करतात.
1: बरोबर.
2: मग त्याच्यासाठी आपल्या लागवडीचं जर क्षेत्र असेल तर त्याला कंपाऊंड असणं किंवा कुंपण असणं गरजेचं आहे. ते शक्य नसेल तर मग प्रत्येक झाडाला आपल्याला त्या ठिकाणी काटेरी झुडपांचं कुंपण करणं आवश्यक आहे. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला समजा पावसाळ्यानंतर त्या कलमाला योग्य पद्धतीने पाणी सुद्धा जे आहे ते 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या सुद्धा देणं हे
1: आवश्यक आहे. बरोबर आहे. सर आता कोकणातलं अजून एक म्हणजे कोकम आहे तर कोकमची साधारण लागवड अशाच पद्धतीने केली जाते का?
2: हा, कोकमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यापीठाने कोकमाच्या 2 जाती प्रसारित केलेल्या आहे. एक म्हणजे कोकण अमृता म्हणून एक आहे आणि एक कोकण हातीस म्हणून आहे.
1: बरं.
2: ते दोन्ही जाती ज्या आहेत त्या अतिशय लागवडीसाठी चांगल्या आहेत. मात्र कोकमाचं काय झाडाची जी वाढ जी आहे ती अतिशय सावकाश होत असते. त्याच्यामुळे ती कोकमाची लागवड करताना शेतकरी मित्रांनी लागवडीचं अंतर जे आहे हे 6 बाय 6 मीटर अंतर राखणं गरजेचं आहे. लागवडीसाठी खड्डे जे आहेत हे साधारणपणे 1.5 ते 2 फूट आकारमानाचा खड्डा आपण खणून त्याच्यामध्ये कोकमाचा कलम किंवा जर रोप असेल तर ते लावणं गरजेचं आहे. कोकमामध्ये आपण बघितलं तर काही झाडं जी असतात स्थानिक जातींची लागवड केली तर नर मादी असं असण्याचा संभव असतो. तर त्या दृष्टीने समजा जर नर झाडांचं प्रमाण जे असेल ते बागेमध्ये जे जास्त नरांचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी कोकमाची फळं मिळू शकत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला नर झाडांचं प्रमाण जे आहे ते बागेमधलं 10% ठेवणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे परागीभवन होऊन मादी जे झाडं असतील तर त्याच्यापासून फळंही मिळू शकतील. तर ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि समजा कलम लावलं तर काय त्याच्यामध्ये नर मादी असण्याचा संभव नसतो. त्याच्यामुळे तेवढी आपण लागवड केली तरी ते चालू शकतं.
1: आणि सर कोकमासाठी खास अशी निगा राखावी लागते का?
2: कोकमासाठी खास अशी निगा नाही, जी आपण मगाशी जी
1: नेहमीप्रमाणे आहे
2: त्या पद्धतीने, फक्त काय की कलमाच्या जोडा जो असतो त्याच्या खालची येणारी फूड जी असते ती वारंवार काढून टाकायची, अन्यथा मग काय होतं वरचं जे शेंडाकडचं जे कलमाचा भाग जो असतो तो मग नीट वाढत नाही, तर त्याच्यासाठी कलमाच्या जोडाखाली येणारी फूड जी आहे ती सगळ्याच झाडांची वेळोवेळी काढायला
1: पाहिजे. बरोबर आहे सर. आता फणस जो आहे तर ही फणसाची सुद्धा लागवड ही प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर होते, तर यासाठी म्हणजे जाती कुठल्या आणि जमीन कशी लागते याला सर याविषयी बोलूया. एक फोन घेऊया. नमस्कार. हॅलो शंका समाधान.
6: नमस्कार, मी राजेश कोळवणकर बोलतोय.
2: नमस्कार.
6: इंदापूर रायगड डिस्ट्रिक्ट.
2: बोला.
6: तर कोकणामध्ये जास्त करून आंबा लागवड जी केली जाते तर त्याला कोणत्या प्रकारचं वाण जास्त लागवडीसाठी वापरावं?
2: चांगला प्रश्न विचारलात. कोकणातील आपण जर आंब्याची लागवड बघितली तर साधारणपणे हापूस हा वाण जो आहे हा आपल्याकडे कोकणामध्ये लवकर तयार होतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त हापूस वाणाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सांगत असतो किंवा शिफारस करत असतो. आणि दुसरा जे वाण जे आहे केशर हे वाण सुद्धा लावता येऊ शकतो कोकणामध्ये, ते चांगलं होतं मात्र जराशी फळ जे तयार व्हायला जरा उशीर होतो, हापूसपेक्षा साधारणपणे 15-20 दिवस तो लेट असतो, त्याच्यामुळे हे दोन वाण अतिशय चांगले आहेत. इतर समजा काय उद्देश असतील, उदाहरणार्थ लोणच्यासाठी समजा जर हवं असेल तर कोकण रुची हा सुद्धा वाण विद्यापीठाने शिफारस केलेला आहे, तो सुद्धा आपण लागवडीसाठी वापरला तरी तो चालू शकतो. शक्यतो आपल्याकडे बागेमध्ये जे आहेत हापूसची लागवड करताना किंवा केशर आंब्याची लागवड करताना 100% एकाच वाणाची लागवड न करता 10-15% झाडं जी आहेत ही इतर वाणांचीच आपण लागवड केलीत तर झाडांमधलं परागीभवन व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे फळदारणा वाढते, तर हा विचार सुद्धा शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
6: तर आता जो ट्रेंड चालू आहे अल्ट्रा हाय डेन्सिटी प्रोजेक्ट, अति घन लागवड, आंबा लागवड, तर आपल्या कोकण भागामध्ये अति घन लागवड सक्सेस होईल का आणि केली तर चालते का?
2: तर ते अति घन लागवडीची अजून विद्यापीठामार्फत शिफारस करण्यात आलेली नाही आहे, मात्र घन लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये 5x5 मीटर अंतरावरती आपण लागवडीची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. मात्र ज्यावेळेला आपण घन लागवडीकडे वळतो त्यावेळेला शेतकऱ्यांनी त्याबरोबर त्याचे जे इतर पैलू आहेत, उदाहरणार्थ नियमितपणे आंबा झाडांची छाटणी करणं त्या ठिकाणी आवश्यक राहणार आहे, त्याचबरोबर वेळेच औषधी उपाययोजना करणं गरजेचं आहे, खतांचं त्याला मात्रा देणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या बाबीचा अभ्यास केला किंवा विचार केला घन लागवडीपर्यंत पण जाऊ शकतो. अति घन लागवडीकडे आपल्याकडे अजून त्या पद्धतीने बागा किंवा आपल्याकडचं क्लायमेट जे आहे ते त्याला सूट होईल की नाही याच्याविषयी तर अजून संशोधन चालू आहे. कारण की अतिघन लागवडीमध्ये अतिशय म्हणजे आपण म्हणतो 2x2 फूट किंवा ह्या अंतरावरती लागवडीच्या आपल्याकडे अजून तशी विद्यापीठामार्फत शिफारस आलेली नाहीये.
6: धन्यवाद.
1: धन्यवाद कोळवणकर आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की फणसाची जी लागवड आहे तर यासाठी जमीन आणि एकंदरीत हवामान हे कसं लागतं?
2: फणसाची लागवड करायचं झालं तर फणसाचा आपल्याकडे कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने फणस येत असतो. जवळपास आपल्याकडे सगळे जी फळझाडं आहेत तर त्यांचा विचार केला तर जमीन जी आहे ती सर्वसाधारणपणे पाण्याचा निचरा होणारी हलक्या प्रतीची जमीन जी आहे वर्क स्वरूपाची ही फळझाडांना मानवते. आणि आपल्याकडचं हवामान जे आहे ते दमट आणि कोल्ड हवामान किंवा उष्ण हवामान ह्या प्रकारचं आहे, तर अशा प्रकारच्या हवामानामध्ये ही सगळी फळझाडं जी आहेत आंबा काजू फणस जांभूळ कोकम ही अतिशय चांगल्या प्रकारे येतात. आता या फणसामध्ये विद्यापीठाने कोकण प्रॉलिफिक नावाची जात प्रसारित केलेली आहे आणि ही जातीचे फणस जे आहेत की हे चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे लागवड केल्यानंतर एक साधारणपणे 4-5 वर्षांमध्ये आपल्याला फणसाचं उत्पादन मिळायला सुरुवात होतं आणि अतिशय चांगलं फळ आहे.

0: उसने आकारमान सुद्धा चांगला आहे. त्याशिवाय आपण घेतलं तर फणसामध्ये आपल्याकडे दोन प्रकार मानले जातात, एक कापा फणस आणि बरका फणस. आता बरका फणस जो आहे हा कोवळा असताना भाजीसाठी सुद्धा वापरला जातो, कापा फणस जो आहे तो खाण्यासाठी खुसखुशीत आणि खूप चांगला लागतो. मग शेतकऱ्यांनी त्याची आवड बघून याच्यामध्ये लागवड करायला हरकत नाही. आता फणसाचं जर लागवड करायची झाली तर त्याचं लागवडीचं अंतर हे 10 बाय 10 मीटर या अंतरावरती लागवड करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये खड्डे खणून त्या ठिकाणी आणि मग इच्छित जातीचं कलम जे आहे ते पावसाळ्यानंतर आपण लावू शकतो.
1: बरोबर. आता सर कोकणातला अजून एक म्हणजे आपण त्याला रानमेवा म्हणतो तर जांभूळ जे आहे आणि याच्या जोडीने जे करवंद येतं तर या दोन्हींची कशी आपण लागवड करू शकतो?
0: जांभळाचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये जांभूळ सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने येतं. आणि आज आपण जर बघितलं तर बाजारभाव बघितला तर ज्या पद्धतीने आंब्यापासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं तसंच हे रानटी झाडं जे आहेत फणस असेल जांभूळ असेल त्याच्यापासून सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हल्ली मिळायला लागलेलं आहे. आज सुद्धा आपण जर बाजारात बघितलं तर साधारणपणे 200 रुपये किलोने जांभूळ हे हमखास विक्री चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. तर हे जांभूळ हे आहे की जांभळाच्या आपण बघितलं तर पूर्वी फारसे जाती उपलब्ध नव्हत्या, परंतु विद्यापीठाने कोकण भाडोली नावाची जात जी प्रसारित केलेली आहे तर त्याच्यामध्ये जांभळाचा आकार जो आहे तो अतिशय मोठा आहे, फळधारणा सुद्धा चांगल्या पद्धतीने होते. आणि अशा भरपूरशा यशोगाथा आहेत की काही शेतकऱ्यांनी जांभळाचे आपल्याकडून कलम नेऊन बाहेरच्या राज्यांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने जांभळाचं उत्पादन सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामुळं हे जे जांभूळ जे आहे हे सुद्धा आपल्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा. आणि त्याची लागवड करताना साधारणपणे त्याच्या लागवडीचं अंतर जे आहे ते 10 बाय 10 मीटर अंतरावरती त्याची लागवड करणं गरजेचं आहे. म्हणजे हेक्टरी आपली 100 झाडं एका हेक्टर मध्ये बसू शकतात. आणि लागवडीसाठी दुसरं महत्त्वाचं म्हणजे जांभळाची लागवड करताना खड्डे जे आहेत हे साधारणपणे 3 फुटाच्या आकारमानाचे लांब रुंद आणि खोलीचे खड्डे हे जे आहेत हे एप्रिल मे महिन्यात खणायचे आहेत. आणि त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला सुरुवातीला 2 घमेली शेणखत किंवा कंपोस्ट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम फॉलिडॉल पावडर मुंग्या किंवा वाळवीचा त्रास होऊ नये या पद्धतीने टाकून खड्डे भरून घ्यायचे आणि पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी जांभळाची जी कोकण बहाडोली असेल तर त्याची कलम त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर करवंदासारखं जर पीक असेल तर करवंदाचं पीक जे आहे हे शेतकरी शक्यतो कुंपणाला लावणं पसंत करतात कारण की ते काटेरी असतं. तर करवंदाची लागवड करायची झाली तर करवंदाच्या स्थानिक सुद्धा आपण रोपांची सुद्धा लागवड करू शकतो किंवा मग विद्यापीठाने करवंदामध्ये सुद्धा एक जात प्रसारित केलेली आहे कोकण बोल्ट नावाची. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या जातीचे करवंद जे आहेत हे अतिशय मोठ्या आकाराचे आहेत. साधारणपणे आपल्याकडे जसं आपण लिंबाची साईज म्हणतो तर त्या लिंबा एवढ्या आकाराचे करवंद आहे. अच्छा. त्याची लागवड करायला हरकत नाही. मात्र करवंदाची लागवड करताना आपण समजा जवळच्या अंतरावर करत असू कुंपणाला करत असू तर साधारणपणे 1 मीटर अंतरावर लागवड करू शकतो किंवा शेत म्हणून आपण लागवड करत असू तर 3 बाय 3 मीटर किंवा 4 बाय 4 मीटर अंतरावरती त्याची लागवड करायला हरकत नाहीये.
1: आणि मग करवंदासाठी आणि जांभळासाठी अशी काही निगा वेगळी राखावी लागते?
0: या फळझाडांच्या बाबतीत तशी फारशी काही निगा राखावी लागत नाही. फक्त काय की पावसाळ्यानंतर त्यांच्या भटक्या जनावरांपासून नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. आणि एकदा पाऊस संपला की त्याच्यानंतर मग नित्यनेमाने पाण्याच्या त्या ठिकाणी पाळ्या ज्या आहेत ह्या द्याव्या लागतात.
1: सर आता कोकणामध्ये प्रामुख्याने आवळ्याची सुद्धा लागवड ही चांगल्या प्रकारे होत असते तर आवळ्यासाठी कसं नियोजन असायला हवं?
0: कोकणामध्ये काही ठिकाणी आपण बघितलं तर आवळ्याची लागवड सुद्धा काही शेतकरी बांधव करत असतात. आवळ्यामध्ये काही जाती ज्या आहेत उदाहरणार्थ कांचन आहे, कृष्णा आहे, NA7 आहे, NA10 आहे, तर ह्याच जाती ज्या आहेत ह्याच जातींची लागवड शेतकरी करतात. आवळ्याची लागवड करताना साधारणपणे त्याचं जे लागवडीचं अंतर जे आहे हे 7 बाय 7 मीटर या अंतरावरती त्याची लागवड केली जाते. आणि त्याच्यासाठी खड्डे जे आहेत हे साधारणपणे 1.5 ते 2 फुटाचे खड्डे जे आहेत हे एप्रिल मे महिन्यात केले जातात. आणि त्याच्यामध्ये आवळ्याची जी झाडं जी आहेत किंवा कलम जे आहेत ही इच्छित कलम जी आहेत ही पावसाळ्यामध्ये लावली जातात.
1: बरोबर.
0: आवळ्यामध्ये लागवड करताना हे महत्वाचं करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांनी 2 ते 3 जाती ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी एकत्रित लावणं गरजेचं आहे आणि झाडांची संख्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे कारण की एकटं दुकटं झाड लावलं तर त्याच्यामध्ये परागीभवनाचा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळे फळधारणा मिळत नाही. तर त्याच्यासाठी झाडांचं साधारणपणे एक बऱ्यापैकी
1: संख्या थोडी जास्त
0: लावणं गरजेचं आहे. आणि मिश्र जातींच्या त्या ठिकाणी लागवड केली तर कारण की काही आवळ्याची झाडं जी आहेत ही वर्षातून दोनदा सुद्धा उत्पन्न देत असतात. उदाहरणार्थ बारमास किंवा बनारसी आवळा आहे तर त्याच्यामध्ये ते आहेत की ते वर्षातून दोनदा येत असतात. मग त्याच्यासाठी आपल्याला झाडांची संख्या त्या ठिकाणी योग्य राखणं
1: गरजेचं. जाती परत्वे आपण वेगवेगळी झाडं लावली तर उत्पन्न
0: जास्त मिळू.
1: नक्कीच नक्कीच. सर एकंदरीतच कोकणातले जी फळझाडं आहेत आंबा काजू आहे कोकम आहे तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीने तुम्ही जी निगा राखायला पाहिजे किंवा कशी लागवड करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं आणि प्रश्नांना अतिशय समर्पक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: हॅलो शंका समाधान या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कोकणातील फळझाड लागवड याविषयी. डॉक्टर राजेश मांजरेकर यांनी केलेलं मार्गदर्शन सूत्रसंचालन सुवर्ण कुलकर्णी यांनी केलं होतं आणि सादर करते रोशन जाधव.

हापूस या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात, उर्मिला धनगर, राहुल सक्सेना आणि सहकलाकारांच्या आवाजात. श्रोते, उद्याच्या कृषीवाणीमध्ये जनावरांना होणारा जंताचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती ऐकता येईल 6:40 आणि 2:02. आणि संध्याकाळी माझा आवार माझा शिवारमध्ये चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्रामसमृद्धी याविषयी अक्षय खोब्रागडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. नमस्कार.

माझं आवार माझं शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू। ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर। डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले। ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं। अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले। तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत। त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली। मुंबईत गोरेगाव जोगेश्वरी मालाड बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली। नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला। पावसामुळे नेरूळ उरणफाटा कोपरखेरणे दहिसरगाव सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता। चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर विरळ घाटात दरड कोसळली। पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे। त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे। नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली। यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं,
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी। 8 किलोमीटर्स की ये टनल एक तरीके से कंप्लीट ये एक नया कॉरिडोर बन जाएगा। ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है। इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है, ये प्रपोजल है।
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या। मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता। नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले। त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला। रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता। आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले। त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे। ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: पूर्ण आयुष्य रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे, त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे।
0: ईशान किशन यानं ताज्या ICC क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे। यावर्षी झालेल्या पुरुषांच्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या। त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली। राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं। अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे। हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं। PCPNDT कायद्यांतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली। राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली। राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 2024 वितरण आज मुंबईत समारंभपूर्व करण्यात आलं। या 2023 साठी 91 आणि 2024 साठी 98 अशा एकूण 189 पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आलं। डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक

0: जय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

0: श्रोते हो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगायनच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगायनच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटवे यांनी. बाईंकडे मी 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले, म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती, पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो. यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंगटन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ स्टेट्स वन, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
0: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं, त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरच एक महत्वाचं आहे, नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते आणि बाई एकंदर कार्य बघतं ते फक्त मराठी रंगभूमी पुरत मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरचं असतील समजायचं. इतकंच नव्हे तर अजमय वर्तुळासारखं नाट्य घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेला आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. मग टोल्ट ब्रेकच कॉफीचिंग चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाईच्या बाबतीत मला नेहमी होती त्यांची फॅसिलिटी होते, त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरी एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात त्याच्यासाठी, परंतु बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या. म्हणून बाईजींनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळी शिबिर घेऊन केलंय. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंच रंगाळ्यांमधलं काम किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दिग्दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. त्या काळामध्ये बाईंचं प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत इतकं मेटिक्युलस वरची. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफ लाईन नावाचं सिरियलला त्यांचं चीफ असिस्टंट होत, म्हणजे आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंचं की बाई ना पेरवी आपल्याशी वाचताना थोडस डिटॅच असायच्या, इतक्या त्या फोकस असायच्या कामात. म्हणजे कामाव्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असताना बाई फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन. आपल्याकडे वास्तववादी नायक होत होती त्या आधी, पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पडू जाईल. आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं, दिशाकुंकल केलं, मदरा राक्षस केलं, मग बाईंनी कर्नाटकचं हैवदन केलं, नागमंडल केलं. तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो दोष महासागर अगदी कवितांच्या जास्वंदीपासून पुढे जो रोजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट मैत्री होती, तर त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत म्हणजे माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषयक जाणीवा समृद्ध केला अशा नाटककार आणि दिग्दर्शक मंडळी बाई जयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही, परंतु त्यांनी जे शिकवलं ती शिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जे काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाई विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं. त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा विस्तनजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहताबद्दल बोलतो, पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होते. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का

अभिनेत्री नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई, बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपीए चालवलं, तर अशी अशा आमच्या विजयाबाई हे एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं, त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक हे दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाहिता, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्यक्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं, त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे, बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. अशा पद्धतीने इतक्या वर्षांचं सहवास, जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, बाईंना आदरांजली आणि खूप खूप प्रेम.

0: प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी.
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्यक्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा आणि एका भानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही. त्याच्यावरती बाईंशीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या, अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका. कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे. ते आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती. आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची, लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता. तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा. एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकांना शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय की बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे. ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा जाणवेल की बाई आपल्यात नाहीत. जसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही. आणि कुठचीही भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील. कारण बाईनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील. बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे. लास्ट ऑफ द टायटल शी इज गॉन, मला अजून खरं नाही वाटत की शी इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात. पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे भेजा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं.
0: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी

0: विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
1: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे. खर तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कुणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा, समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल. कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारव्हेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप तेलंगकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे. कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई एके बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्य क्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरून लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात इलकुंचवारही आहेत आणि बाळ कोल्हटकरही आहेत. चतुरंगला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्वक समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचं वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं, अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवर न फिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावानी अतिशय गोड, लाघवी, माणूस प्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांचे जुडीचे नाट्य निर्माते तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांचीच्या जुडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी हमीदाबाईच्या कोठीच्या तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता. पण नुसताच तेवढा नसे तो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा किस्सा म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली

मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:36 आणि 20 सेकंद होत आहेत.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

भावधारा या कार्यक्रमात ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शंकर रामाणी यांचं गीत.

शंकर रामाणे यांची गझल आपण ऐकलीत. संगीतकार आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र. सुरुवातीला हिंदीतून समाचार संध्या, त्यानंतर इंग्रजीतून न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

किसी के पास बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना। सुनिए कैसी आवाज।

0: उत्पल चक्रवर्ती। कार्यक्रम का संचालन कर रहे थे आकाशवाणी संवाददाता निखिल कुमार।
1: चर्चा का विषय है।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजले आहेत। नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरी वादन आपण ऐकणार आहोत। राग बिहाग मध्यलयगत मत्त तालात निबद्ध आहे। त्यांना तबला साथ पंडित मदन मिश्रा यांची। ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरी वादन राग बिहाग।

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बिहाग आपण ऐकलं. तबला साथ पंडित मदन मिश्रा यांची होती. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. नादब्रह्ममध्ये आता ऐकूया कमलाकर नाईक यांचं शास्त्रीय गायन राग जय जयवंती. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत ऐसोरी अनारी. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत अखिया लागेरे. तबला साथ खादिम हुसेन खान, हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची. कमलाकर नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आत्ताच आपण कमलाकर नाईक यांचं गायन ऐकलत, राग होता जय जयवंती. विलंबित गत एक तालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ कदीम हुसैन खान यांची तर हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: कुमार